नमस्कार. 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनल वेल्यान आम्ही उलयता. तशेंच 1278 किलोहर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एआयआर आनी एफएम रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज. आयज वार सोमार भारतीय सौर दीस 21 वैशाख शक 1948 म्हळ्यारूच 11 मे 2026. सकाळचे बरोबर 5:55 आनी 50 सेकंद जातात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान प्रसारणातल्या कार्यावळींक आता आमी सुरुवात करता. सुप्रभात.

तूच महादेव, तूच शंकरा, तुझी जीण निरंतरा। देवाक नामस्मरण करून मुखार सरुया आमचो आधार भक्ती संगीतेच्या कार्यावळीन।

दिलीप वाजे यांनी सांगा त्याच्या आवाजात. हे भक्तिगीत निघतेच तुम्ही ऐकलंय. सवरा 23 मिनिटं आणि 25 सेकंद जातात. तुमच्या सांगतानाचा भक्ती संगीताची कार्यावळ आमचा आधार.

ऐकूपनो, सर्वेश्वराकडे मागणे करूया की जीवितची आमची ही वाट सदा सुखाची, समाधानाची आणि आनंदाची करून दे म्हणून.

0: काडपाक येता. कणसां काडले उपरांत मक्याचें पीक हिरवो चारो म्हण गोरवांक घालचो. योग्य तरेन वेवस्थापन केलें दर 1,000 चौरस सुवातीचेर 16 क्विंटल स्वीटकॉर्नाच्या कणसाचे उत्पादन मेळटा.
1: आमच्या शेतकामती भावांक स्वीटकॉर्नाची लागवड या विशयी कृष्णनाथ नायक हांणी दिल्ली माहिती निकतीच आम्ही ऐकली. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल. कार्यावळीत मुखार सरतना आता संजीवनी कार्यावळीत ऐकूया. नाकाच्या दुयेंसाचेर उपचार, दोतोर गोविंद बुसगुटे हांणी दिल्ली माहिती.
2: आज आम्ही नाकाची विविध दुयेंसा आणि तांचेर उपचार जाणून घेऊया. नाकाच्या बाबतीत सगळ्यांत सावध करपी अशें लक्षण म्हळ्यार नाकातल्यान रगत येवप. अशें जालें तर त्या मनशान फुडें वाकून रावपाक जाय आनी हातान दोनूय नाकपुड्यो घट्ट बंद करून 10 मिनट रावपाक जाय. त्या मदीं जर लागीं बर्फ आसलो तर तो नाकाचेर दवरपाचो. हें करून नाकाचो रक्त प्रवाह कमी जाता. मागीर दोतोरा कडेन वचून निदान करून घेवप गरजेचें आसा. नाकाचे दुसरे म्हत्वाचे तक्रार म्हळ्यार थंडी जावन नाक ब्लॉक जावप व नाकातल्यान शेमूड येवप. हाका सगळ्यांत सोंपो असो घरगुती उपाय म्हळ्यार गरम उदकाची वाफ घेवप. तशेंच ओवर द काउंटर नाकाचे ड्रॉप्स मेळटा जेका प्रिस्क्रिप्शनाची गरज आसना. हे ड्रॉप्स सुद्दां वापरूं शकता. हे ड्रॉप्स वापरून तात्काळ बरे दिसता खरे, मात परत परत खूप तेप ताजो वापर करून नाक पर्मनंटली ब्लॉक करूं शकता. म्हणूनच हे ड्रॉप्स चड दीस वापरपाक जायना. नाक ब्लॉक जावपाक आनी एक म्हत्वाचें कारण आसता तें म्हणजे नाकाचे हाड वांकडे आसप. अशें आसल्यार आमी सेप्टोप्लास्टी ही सर्जरी करता. ह्या सर्जरीन एन्डोस्कोप वापरून नाकाचे हाड नी दोनूय नाकपुड्यां मदीं एडजस्ट करतात. तशेंच जर पेशंटांक नाकाचे पॉलिप जाल्ले आसल्यार ताची सर्जरी सुद्दां आमी एन्डोस्कोप वापरूनच करतात. मात ऑपरेशन करून पॉलिप परत जावपाक जायना म्हणून स्टिरॉयड स्प्रेचो वापर खूब तेप करपाचो पडटा. स्टिरॉयड म्हणटकूच आमकां सगळ्यांक ह्या वखदाचो भंय दिसता. मात जेन्ना हे स्टिरॉयड नाकांत स्प्रे म्हणून यूज जाता त्या वेळेर ताजे शरीराचेर कसलेच सायड इफेक्ट जायना. आतां आमी गळ्याच्या दुयेंसाचेर उपचार ऐकूया. वोकल कॉर्ड्स किंवा स्वरतंतूचे सिस्ट, नोड्यूल अशी दुयेंसां जातकूच आमी तोंडा वाटेन एन्डोस्कोप घालून सर्जरी करतात. तशेंच पेशंटांक फुडें स्पीच थेरपी दिवपाची पडटा. ज्या लोकांक आवाजाचे वा ताळ्याचे त्रास जाता त्या लोकांनी काही पथ्य पाळपाक जाय. तिखट मसाल्याचे पदार्थ कमी खावप, तेल आनी तुपाचो जेवणान उपयोग कमी करप, तशेंच वेळोवेळार जेवण घेवपाक जाय. ह्या पेशंटांनी विनाकारण व्हड आवाजान उलोवंक जायना. तशेंच परत परत ताळो खाकरपाक जायना. ही थोडी काळजी घेतल्यार ताळ्याची दुयेंसां कमी जावं शकता. गळ्याचो दुसरो मुख्य आजार म्हळ्यार थायरॉयडचो आजार. जर गळ्यांत थायरॉयड ग्रंथीक सूज आयली आसल्यार ब्लड टेस्ट करून आमी पयलीं थायरॉयड हॉर्मोनचें प्रमाण पळयतात. तशेंच गळ्याची सोनोग्राफी करून ह्या सुजेची सायज, ताजे कंटेंट्स तपासतात. हे जातकूच आमी थायरॉयडची सूय मारून तपासणी करता. हाचेर आमकां आयडिया येता की थायरॉयडचें ऑपरेशन करप गरजेचें आसा काय नियमीतपणे तपासणी करून हे दुयेंस सारखे करपाक मेळटा. गोंयांत थायरॉयडचे प्रॉब्लम्स खुबशा प्रमाणान दिसून येतात आनी ह्या मदीं चडशा पेशंटांक थायरॉयडची कमतरता आसल्या लागून ताची गुळी घेवपाची पडटा. ही गुळी सकाळी निराळ्या पोटार घेवपाक जाय आनी ती घेतकूच फुडलें 1 वर तरी कसलीच आनी गुळी किंवा खावपाक जायना. तशेंच ज्या पेशंटांक थायरॉयड हॉर्मोनची कमी आसता त्या लोकांनी कोबी, मुळो अश्यो भाज्यो खावपाक जायना. कित्याक तर हाका लागून थायरॉयडचें प्रमाण आनीकूय कमी जाता.
1: नाकाच्या दुयेंसाचेर उपचार, दोतोर गोविंद बुसगुटे हांणी दिली माहिती निकतीच आमी ऐकली संजीवनी कार्यावळीत.

0: ताब्यांत घेतले. तर आयचोच तो इतिहासीक दीस. आयचे हे दिसा भारताच्या इतिहासांत आनीक एक म्हत्वपूर्ण अशी घटना घडली. 11 मे 1888 हे दिसा महात्मा ज्योतिबा फुले हांका महात्मा ही पदवी दिली. मुंबईत मांडवी हांगा कोळीवाड्यान थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले हांका सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी बांदेकर हांणी महात्मा ही पदवी दिली. महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणा चळवळींतले एक म्हत्वाचे व्यक्ती म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हांका आमी वळखतात. आयचेच हे दिसा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हांणी नव्यान बांदिल्ल्या सोमनाथ मंदिराचे उद्घाटन केल्ले. वर्स आशिल्ले 1951. सिने अभिनेता सदाशिव अमरापूरकर हांचो जल्म आयच्या दिसाचो 11 मे 1960 वर्सांतलो. गणेश कुमार नरवाडे अशें तांचे पुराय नांव. सदाशिव अमरापूरकर ह्या नांवान मराठी नाट्य अभिनेते तशेंच हिंदी, मराठी, उडिया, हरियाणी, भोजपुरी, बंगाली आनी गुजराती भाशेंत तांणी फिल्मांनी काम केले. सडक ह्या हिंदी चित्रपटांत तांणी केल्ल्या महाराणी ह्या भुमिके खातीर तांची खास वळख आनी ह्याच भुमिके खातीर तांकां पुरस्कारय फावो जालो. तर आयज तांचो जल्माचो दीस. 11 मे हो दीस राष्ट्रीय तंत्रज्ञान दीस म्हणून पाळटात. 1998 वर्सा आयचेच दिसा भारतान केल्ल्या अणू चाचणीन तंत्रज्ञानातली प्रगती जगाक दिसून आयली. पोखरण अणू चाचणीची घटना मनोवपा खातीर 11 मे हो दीस राष्ट्रीय तंत्रज्ञान दीस म्हणून देशभरांत पाळटात. तर अशो खास घटना नोंद करता आयचो हो दीस 11 मे.
1: दिन विशेष.

बिंदियावस त्यांचा आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. रचना शैली दोतोर बिकाजी खाणेकरांची. ऐकमनो जाणकार असे म्हणतात की अडचणी जिणीत नाही तर मनात असतात. जे दीस मनाचे जैत मिळयले त्या दिसा आपोआप मार्ग हो मेळटलोच. सकाळची बरोबर 7 वरां जावन 17 मिनटां आणि 22 सेकंद जातात. तुमकां आयकपाक मेळटल्यो कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो बरोबर 7 वरां 25 मिनटांचेर.

0: बाजार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

शुभ प्रभाती कार्यावळ चालू असा आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनल वेल्यान व आवाज आशिल्लो आशा भोसले यांचो. आता बरोबर 7:25 रायकोंग रवात प्रादेशिक खबरों.

आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबराभागा वरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो देता. केंद्राच्या खण सुदारणा खाला पावणी जाल्ल्या खणीज ब्लॉक कार्यान्वीत करपान गोंय मुखेल राज्या मदीं एक मुखार आयला. खण मंत्रालया प्रमाण 2015 वर्सा सावन पावणी प्रक्रिया सुरू जाल्या उपरांत गोंयचे स खणीज ब्लॉक सुरू जाल्यात. देशभरांत आतां 101 खणीज ब्लॉक सुरू आसात. देशांतले खनिज उत्पादन वाडोवपाचो आनी आयातीचेर आशिल्ले अवलंबन उणे करप हो ताचो हेतू आसा. 34 ब्लॉका सयत ओरिसा मुखार आसा आनी मागीर ताचे उपरांत कर्नाटका आनी गुजरात. पारदर्शक पावणी, बेगीन मंजुरी आनी राज्य सरकाराकडे समन्वय हाका लागून उत्पादनाक गती मेळ्या अशें मंत्रालयान सांगले. ह्या कार्यान्वीत ब्लॉकांत लोखण, चुनखडी, बॉक्सायट आनी मँगनीज हांचो आसपाव आसा, जे पोलाद, शिमीट आनी मुळावी बांदावळ ह्या सारख्या क्षेत्रांक आदार दितात. मार्च 2026 जाल्ल्या 10वेचे परिक्षेन वेगवेगळ्या विशयांचे पुनर्मुल्यांकन करपा खातीर ऑनलायन अर्ज करपाची निमाणी तारीख वाडयल्या अशें गोंय शालांत मंडळान कळीत केला. आदल्या परिपत्रका प्रमाण पुनर्मुल्यांकन करपाक मायाच्या 11वेर मेरेन मुजत आशिल्ली ती आतां वाडोवन मायाच्या 13वेर अशी केल्या. राज्यांतल्या शाळांनी हाची दखल घेवन हे संबंधीची नोटीस बोर्डार घालची, जाका लागून विद्यार्थ्यांक हे विशीं म्हायती मेळटली अशें गोंय शालांत मंडळान कळीत केला. भारतीय तटरक्षक दळान शेनवारा गोवा शिपयार्ड लिमिटेडान नव्या पिढीच्या अदम्य श्रेणीतली जलद कस्त जहाज माळेंतले जहाज इंडियन कोस्ट गार्ड शीप आयसीजी अचल ताफ्यान दाखल करून आपल्या परिचालन क्षमतेन लक्षणीय वाढ केल्या. अचल या नावाचो अर्थ अदळ असो आसा. हे जहाज राष्ट्रीय सागरी हितांचे रक्षण करप, समुद्रान जीवनाचे रक्षण करप आनी भारताच्या सागरी शिमेची सुरक्षा सुनिश्चित करपाविशी भारतीय तटरक्षक दळाच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आसा. हे जहाज किनारी आनी सागरी देखरेख, प्रतिबंध, शोद आनी बचाव, तस्करी विरोधी मोहीम आनी सागरी प्रदूषण प्रतिसाद हांच्या सयत वेगवेगळ्या प्रकारच्या सागरी मोहिमो हातांत घेतले. गोवा शिपयार्ड लिमिटेड वरवी स्वदेशी बनावटीची रचना आनी बांदणी आशिल्ले हे जहाज भारताच्या जहाज बांदणी क्षमतेतले एक म्हत्वपूर्ण पावण आसा. 50% स्वदेशी घटकांचो आसपाव आशिल्ले हे जहाज संरक्षण उत्पादनात देशाची वाढती स्वयंपूर्णता अधोरेखित करता आनी केंद्र सरकाराच्या आत्मनिर्भर भारत आनी मेक इन इंडिया उपक्रमाक अनुरूप अशें आसा. आज राज्यांतले चडांत चड तापमान 35-36 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणे तापमान 26-27 डिग्री सेल्सियस मदीं उरतले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती रायपुरान रॉयल चॅलेंजर्स बँगलुरून मुंबय इंडियन्साक 2 विकेटींनी हारयलो. पयली फलंदाजी करपी मुंबय इंडियन्सान निर्धारित 20 ओव्हरींनी 7 विकेटी वगडावन 166 धावण्यो केल्यो. तिलक वर्मान 42 बॉलांनी 57 धावण्यो केल्यो. बँगलुरा खातीर भुवनेश्वर कुमारान 4 विकेटी घेतल्यो. ताका जाप दितना रॉयल चॅलेंजर्स बँगलुरून 8 कडे वगडावन हे लक्ष यशस्वी रित्या गाठले. भुवनेश्वर कुमाराक प्लेयर ऑफ द मॅच म्हण जाहीर केलो. ताचे आदी दुसऱ्या एका मॅचीन चेन्नय सुपर किंग्सान लखनौ सुपर जायंट्साक 5 विकेटींनी हारयलो. आज ह्या सर्तीन पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्स आड खेळटले. ही मॅच धर्मशालान सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या वर्गवारी

अजय नाईक आणि गौतमी हेदी यांचा आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. ऐकू बनो चालू असा शुभप्रभाती कार्यावळ बरोबर 7:45 तुमका ऐकपाक मेळली कलात्मक गो ही वळेरी. जाणकार असे म्हणतात की कसलेय कार्य साध्य करपाचो निर्णय घेतल्या उपरांत खयची परिस्थिती आणि आडखळ येऊ ते साध्य करचेच. कठीण कार्य साध्य केल्यान आत्मविश्वास सदांच वाढतो.

0: आशा भोसले यांचा आवाज निघतोस तुम्ही ऐकलो 7:45 जातात. आता वेळ झाला कलात्मक गोय ही कवळी ऐकूपचो ऐकूया.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्मक गोय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजीवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ, संशोधन, लेखन आणि प्रस्तुती. डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते प्रथम नमन.
1: भाग स लोककला मधले प्रादेशिक वेगळेपण.
3: नमस्ते ऐकूया, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचें नांव आसा कलात्मक गोंय.

0: आज आमचे मध्ये असतात लोककला अभ्यासक मानाधिक विनायक विष्णू खेडेकर. नमस्कार आणि योकार.
1: नमस्कार
0: सर. गोयच्या प्रयोगजीवी कलांचे प्रकटीकरण जे असा ताच्यो पद्धती ज्यो असतात ताचे वेले

0: FC under Asia 17, Cup Asia Cup yesterday. In Jeddah yesterday.
1: With this, India's hopes for qualifying for the FIFA Under 17 World Cup ended.
0: And now for a look at today's newspapers. It's over to Shagun Chopra.
2: Thank you, Saira. All newspapers have widely covered the swearing in ceremony of actor turned politician Vijay, as also the news related to evacuations on the cruise ship hit by hantavirus.
3: Hindustan Times headlines, Vijay sworn in,
2: vows new beginning for Tamil Nadu.
3: While the Tribune says Talapati Vijay dons new role as Tamil Nadu boss,
2: promises only one power center.
3: Himanta, elected NDA leader, to take oath as Assam Chief Minister tomorrow, writes the Hindu.
2: The same paper also quotes the new Bengal CM Suvendu Adhikari in its headline,
3: Era of Trust Stars, says Suvendu ahead of cabinet meet.
2: PM Modi urges citizens to cut fuel use, revive COVID era measures, writes the Pioneer.
3: The statesman reports,
2: six new ministers inducted into Chief Minister Yogi Ministry in UP, two others promoted.
3: The Hindu, in an editorial titled Cost to Access, writes that the cost of accessing medical care remains high.
2: The Union Labour Ministry has announced that it will provide a free annual health checkup to workers aged 40 years or more.
3: Commendable though the initiative is, its success is not guaranteed.
2: At present, only 31 crore of 94 crore workers are on the e-Shram portal, whose integration with ESIC is still in its early stages in many states. The program does not address the opportunity costs of accessing healthcare, forcing workers to continue contending with lost wages.
3: And finally, Indian women's recurve team stands China at the Archery World Cup to win gold in Shanghai, writes the statesman,
2: a proud moment indeed for Indian sports.
3: And with that, it's back to you, Saira.
0: Thank you, Shagun. And now before we end the bulletin,
3: the headlines once again.
0: Prime Minister Narendra Modi urges citizens not to buy gold for a year, reduce fuel consumption and conserve foreign exchange amidst the West Asia crisis.
3: Prime Minister Modi to participate in Somnath Amrit Parv in Gujarat today.
0: To also inaugurate Sardar Dham Hostel in Vadodara.
3: Assam Governor invites Himanta Biswa Sarma to form new government in the state.
0: Uttarakhand administration urges Chardham Yatra pilgrims and tourists to remain alert and travel safely amid adverse weather conditions.
3: U.S. President Donald Trump rejects Iranian response to U.S. peace proposal as totally unacceptable.
0: And in football, India to take on host China.
3: In crucial quarterfinal match in AFC Under 17 Women's Asia Cup in Suzhou today.
0: And with that, we end the morning news.
3: Have a great day.
4: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.
5: आकाशवाणीचे पेशे
4: आमची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
5: आदाब. खबरनामे के साथ मैं असलामे पहले इस वक्त की खास खास खबरें. वज़ीर-ए-आज़म नरेंद्र मोदी मगरिब एशिया प्रोग्राम के बाद शहरों से जोर देकर कहा है कि वो एक साल तक सोना न खरीदे.
4: संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे.
5: कम करें
4: ठळक बातम्या.
5: गैर मुल्की जरे मुबादला
4: केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वर्गी गटात अंतिम फेरीत दाखल.
5: इराण के जवाब को पूरी तरह नाकारण करार देते हुए मुस्तरद कर दिया है.
4: ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज असून केंद्र सरकार या क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केलं. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतूक आणि कारपूलिंगला प्रोत्साहन द्यावं आणि त्याद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता आणखी भक्कम करावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. विविध प्रकारच्या इंधनाचा वापर काटकसरीनं करण्याचं तसंच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि सोन्याच्या खरेदीसह परदेशी खर्च कमी करण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा पुनरुच्चार केला. या दौऱ्यादरम्यान उद्घाटन झालेल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहीराबाद औद्योगिक क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे. हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. शेतकरी तसंच

0: ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत. सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या वसतीगृहात 1000 मुलं आणि 1000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा, ग्रंथालय यासारख्या सोयी सुविधांचा समावेश आहे. सरदारधाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला. संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. दीर्घकालीन पूर निवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएच्या मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शाह यांनी सांगितलं. नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सुसज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
1: आसामचे गव्हर्नर लक्ष्मण प्रसाद आचार्याने
0: तामिळनाडूमध्ये टीडीपी पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक गाठला आहे. मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल. परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरू केलं जातं यावर अवलंबून असेल असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 गिगावॅट

0: सामना करावा लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं. इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराणनं पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील दोन भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या दोन बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर एकंदर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाधित रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील आयएसएसएस विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक, मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत तर अन्य 7 खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत चारधाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात विशेषतः पर्वतीय क्षेत्रात उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
1: उत्तराखंड इंतजामिया
0: आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखाली आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प ने ईरान की ताजा तरीन अमन तजवीज को पूरी तरह
2: आकाशवाणी मुंबई की रस्मिता वाहिनी
1: अलबत्ता मगरबी एशिया में
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयुष्यात अमृत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशाच्या तयारीचं सुवेंदु अधिकारी मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षपद सांभाळले. आयपीएल क्रिकेटात आज धर्मशालात सांजे 7:30 वरांचेर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा आड खेळ जातलो. आणि भारतीय हवामान खात्यानं गुजरात आणि राजस्थानच्या काही वाटारांनी आज उष्णतेच्या लाटाचा अंदाज वर्तवला. आता पुराय खुबरू. पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ महादेव देवळाच्या पुनर्बांधणीत 75 वर्षा पुराय झाल्यानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सोमनाथ अमृत पर्व 2024 या उत्सवात वाटा घेतले. प्रधानमंत्री मोदी सोमनाथ देवाची पूजा करतले, कुंभाभिषेक विधी करतले आणि उपरांत घोषित मेळाव्यात उलोक करतले. यावेळी रोड शो

भाजपच्या उदरगत आणि शासनाच्या मॉडेलवर चढांचढ विश्वास ठेवली का असं सांगले. आसाम आणि पुदुचेरी या राज्यातल्या पक्षाच्या कामगिरीचा उल्लेख त्यांनी केला आणि अस्तंत बंगालात भाजपचा उदय हा एक महत्वाचा लोकशाही बदल असा असं सांगले. विरोधकांचे टीका करताना प्रधानमंत्री मोदी आणि काँग्रेसचे भ्रष्टाचार घराणेशाही आणि संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. आपल्या या दौऱ्यात त्यांनी 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उच्चारण केले. त्यातून जाहिराबाद इंडस्ट्रीयल एरिया आणि वारंगलच्या पीएम मित्रा टेक्सटाईल पार्काचा आसपाव असा, जका लागून रोजगाराक चालना मेळटली आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांक आधार मेळटलो. या कार्यावळीक तेलंगणा भाजपचे मुखेली एन रामचंद्र राव, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी आणि बांदी संजय कुमार, तसेच खासदार, आमदार आणि हेर पक्ष फुडारी असे जायते वरिष्ठ भाजपा फुडारी हजर आशिल्ले.

0: शहा हांनी सांगले की केंद्र आणि राज्य ह्या दोन्ही पावड्यात हुंवाराच्या अदमासा खातीर एकत्रित पद्धत आसपाक जाय. न्हयांचेर चेक डॅम बांदून उदकाचे संवर्धन करप आणि उष्णतायेच्या ल्हाराचो प्रभाव उणो करप हे आपले उद्दिष्ट असूंक जाय. उष्णताय ल्हाराक लागून शेती क्षेत्रात उण्यात उणे नुकसान जावचे हे खातीर यत्न करचे पडटले हाचेर ताणी भर दिलो. देशातल्या दरेका राज्यात हुंवार संकश्ट व्यवस्थापन पंगड घडून हाडून सक्रिय करपाक जाय अशेंय मंत्री शहा हांणी सांगला. ह्या बसकेक केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील, केंद्रीय गृह सचिव, विंगड विंगड मंत्रालयाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी, एनडीएमएचे विभाग प्रमुख, एनडीआरएफचे महासंचालक, भारतीय हवामान खात्याचे आणि हेर संबंधित खात्यांचे फुडारी हजर आशिल्ले. अस्तंत बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आयज नबन्ना हांगाच्या राज्य सचिवालयात मंत्रिमंडळ बसकेचे अध्यक्षपद सांबाळले. शेनवारा ब्रिगेड परेड मैदानाचेर मुखेलमंत्र्यां वांगडा पदाचो आणि गोपनियतेचो सोपूत घेतिल्ल्या 5 मंत्र्यां मदीं पोर्टफोलिओ वाटपाची आयज आस्त आसा. तशेंच नव्या मंत्रिमंडळांत भाजपाच्या वेंचणुकेच्या आश्वासनांचेर चर्चा जावपाची शक्यताय आसा. नव्यान वेंचून आयिल्ले आमदारूय बसकेक हाजीर रावपाचे आसा. आयज सकाळी 11 वरांचेर मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांकां गार्ड ऑफ ऑनर दितले आनी उपरांत मंत्रिमंडळ बसका जातली. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी काल आपल्या मंत्रिमंडळाचो विस्तार केलो. भारतीय जनता पक्षाच्या 6 फुडाऱ्यांनी मंत्री म्हणून सोपूत घेतलो. तशेंच 2 राज्यमंत्र्यांची बडटी करून तांकां स्वतंत्र प्रभार दिला. लखनौच्या जनभवनात जाल्ल्या एका सुवाळ्यात राज्यपाल आनंदीबेन पटेल हांणी ह्या नव्या मंत्र्यांक पद आणि गोपनियतेचो काल सोपूत दिलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. मध्य प्रदेशाचे मुखेलमंत्री डॉ मोहन यादव आयज कुनो नॅशनल पार्कात 2 चित्त्यांक सोडटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सप्टेंबर 2022 नामिबियातल्यान हाडिल्ल्या 8 चित्त्यांक कुनो नॅशनल पार्कात सोडून प्रोजेक्ट चित्ता सुरू केल्लो. एका खंडातल्यान दुसऱ्या खंडात स्थलांतर करपाचो हो जगातलो पयलोच प्रकल्प आशिल्लो. त्या उपरांत 2023 दक्षिण आफ्रिके सावन 12 चित्ते आनी ह्या वर्सा फेब्रुवारी म्हयन्यात बोत्सवाना सावन आनीक 9 चित्ते भारतात हाडले. तेन्ना सावन कुनो राष्ट्रीय उद्यानात महत्वाची उदरगत

उदरगत जाल्या. मार्च 2023 ज्वाला ह्या मादी चित्त्यान 70 वर्सा उपरांत भारतातल्या पयल्या चित्त्याच्या पिलाक जल्म दिलो. आतां मेरेन भारतांत 37 परस चड पिलां जल्माक आयल्यात, जाका लागून कुनोतल्या चित्त्यांची वट्ट संख्या 57 पावल्या. नोव्हेंबर 2025 भारतांत जल्माक आयिल्ल्या मुखी ह्या चित्त्यान पिलाक जल्म दिलो, जो ह्या प्रकल्पातलो एक व्हड मार्गदर्शक फातर थारलो. तमिळनाडूचे मुखेलमंत्री जोझेफ विजय हांणी काल चेन्नईत राज्यातल्या कायदो आणि सुवेवस्था परिस्थितीचेर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यां वांगडा बसका घेतली. तांकां वेगवेगळ्या खात्यातल्या अधिकाऱ्यांनी सध्याचे परिस्थितीची माहिती दिली. विजय हांणी त्रिची ईस्ट मतदारसंघाचे वेचून आयिल्ले वांगडी म्हणून आपलो राजीनामो विधानसभेचे सचीव सुब्रमण्यम हांकां सादर केला. टीव्हीके मुखेल्यान फाटल्या विधानसभा वेचणुकेत पेरांबूर आणि त्रिची ईस्ट अशा दोनूय सुवातींनी जैत मेळयले. आयज सावन राज्याची विधानसभा सुरू जातली, ते खातीर डीएमके विधीमंडळ पक्षाच्या वांगड्यांची पक्षप्रमुख एम के स्टॅलिन हांच्या फुडारपणाखाला बसका जाली. उदयनिधी

सभेत डीएमकेचे वट्ट 59 वांगडी आसात. आयपीएल क्रिकेटांत काल राती रायपुरांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून मुंबय इंडियन्सांक 2 विकेटींनी हारयलो. पयली फलंदाजी करपी मुंबय इंडियन्सान निर्धारित 20 ओव्हरींनी 7 विकेटी वगडावन वट्ट 166 धावड्यो केल्यो. तिलक वर्मान 42 बॉलांनी 57 धावड्यो केल्यो. बेंगळुरू खातीर भुवनेश्वर कुमारान 4 विकेटी घेतल्यो. ताका जाप दितना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून 8 गडी वगडावन हे लक्ष साध्य केले. भुवनेश्वर कुमाराक प्लेयर ऑफ द मॅच म्हणून जाहीर केलो. ताचे आदी दुसऱ्या मॅचीत चेन्नय सुपर किंग्सान लखनौ सुपर जायंट्साक 5 विकेटींनी हारयल्लो. मजगती आयज आयपीएलांत पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्सा आड खेळटलो. ही मॅच धर्मशाळांत सांजे 7:30 वरांचेर सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान गुजरात आनी राजस्थानाच्या कांय वाठारांनी आयज उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला. कोंकण आनी गोंयांत

चित्र संगीतकारावळीन हो आवाज तुम्ही ऐकलो लता मंगेशकरांचं दिलीप मंदिर ह्या फिल्मातलं हे गीत आशिलं. रचना आशिली हसरत जयपुरी यांची आणि संगीतकार आशिले शंकर जयकिशन.

0: अधिकाऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आयएएस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिसानिमित्तान तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ जाणकार तरणाट्यां परवी दिला. डोंगराळ राज्यातल्या प्रतिकूल हवामान परिस्थितीत चारधाम यात्रा यात्रेकरू आणि पर्यटकांनी सादूर रावचे आणि सुरक्षितपणान भोवचे असे असौलो उत्तराखंड प्रशासनान मारला. आयपीएल क्रिकेटात आज धर्मशालात सांजे 7:30 पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या आड खेळ जातलो. गुजरातातल्या गांधीनगरात आज सावन 2026 वर्षाच्या प्रतिष्ठित आशियाई वेटलिफ्टिंग सर्तीक सुरुवात जातली. आणि भारतीय हवामान खात्यान गुजरात आणि राजस्थानच्या काही वाठारांनी आज उष्णतेच्या लहराचं अदमास उतरायला. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.
1: बाद में प्रधानमंत्री वडोदरा जाएंगे. वे शाम लगभग 6 बजे सरदार धाम हॉस्टल परियोजना का उद्घाटन करेंगे. असम के राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य ने श्री हिमंत बिस्वा सरमा को राज्य में नई सरकार बनाने के लिए आमंत्रित किया है. इससे राज्य में एनडीए के लगातार तीसरे कार्यकाल का रास्ता साफ हो गया है.

0: and members of the new Council of Ministers tomorrow.
1: निकतच हा आवाज तुम्ही ऐकलं लता मंगेशकरांचं तुम्हारी लिए या फिल्मातलं हे गीत आशिलं. रचना श्री नक्षलाल पुरी यांची आणि संगीत दिल्ले जयदेव हांनी.
0: The new cabinet is expected to discuss the BJP's electoral promises. Uttarakhand administration has urged the Chardham Yatra pilgrims and tourists to remain cautious.

अभिलाषा या फिल्मातले गीत नुकतेच तुम्ही ऐकले. संगीत दिले आर डी बर्मन आणि रचना श्री मचरू सुलतानपुरी ह्यांची. आणि आता चित्रसंगीत कार्यावळी निमाणेकडे इज्जत ह्या फिल्मातलं हे गीत ऐकूया. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी ह्यांचा जोड आवाज.

0: योगाचे अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदीन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता। तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चड महत्व हांगा येता। आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चड महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा असे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात।
1: इतली ताकतिकेन
2: आणि खंय बाजाराक
1: बाजाराक आणि पोती खंय तर
2: पोती पोती ते दितात मगो फुकट
1: पहिले ही सवय तुमची ही सवय सामकी चुकीची असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या
2: मागीर
1: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना
2: कळ कपड्याची पोती
1: से नो टू प्लास्टिक
3: आकाशवाणी पणजी केंद्राची ही माधव वाहिनी श्रोत्यो भावधारा कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत।

आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादय वाहिनीवरून श्रोते हो आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम भावधारा. हा स्वर होता स्वप्नील बांदुडकर यांचा आणि कार्यक्रमात आता शंकर महादेवन.

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

श्रोते हो, या गीतासोबतच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादय वाहिनी. आता बरोबर 10 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनल वेल्यान तुम्ही ह्या वेळार ऐकतात कातारां. सकाळचो वेळ बरोबर 10 वरां जावन 18 मिनटां आनी 27 सेकंद जातात.

0: ऐकबनो कातरांच्या कार्यावळी निमाणे कडेन फेल्सी हांचो आवाज तुम्ही ऐकलो आनी कातरांची कार्यावळ आम्ही हांगा सोपयता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो माधय चॅनल.
1: इष्टानो, प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडलें जाल्यार तें उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुमी आमी आचरणात हाडूया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावलां मारूया.
0: 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनल वेल्यान आम्ही उलयता. शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. 10:30 जातात. शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आता ऐकूया पंडित संजीव अभ्यंकरांच्या गायनांत राग भैरव.

0: अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
1: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
2: आकाशवाणी.

0: अभी आप सोमनाथ अमृत महोत्सव का सजीव विवरण सुन रहे थे। विवरण दे रहे थे नीलम मलकानिया और कौशिक राय। ये कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
1: ऐकपॅन हो तुम्ही ऐकले दिल्ली केंद्रावेल्यान माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हे गुजरातच्या सोमनाथ हांगच्या प्रभासपटन हांगा सोमनाथ अमृत पर्वाच्या आणि सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या 75व्या वर्धापन दिसा निमतान आयोजित केल्या जाहीर सभेत वाटेकर जाऊन देशाक संबोधित करताले। ह्याबरोबरच ही कार्यावळीतल्यान सोंपता। तुम्ही ऐकतात 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल।

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आणि 2224457. हॅलो गोयकारा.
1: काली रे बुम बंग बंग बुम बंग बंग बुम बंग जाता.
0: दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचे कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
2: हॅलो

0: आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन। विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर। आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भात इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून।
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे।
2: साथियो, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करें, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है।
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा, असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले। वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे। वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली। 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले।
3: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे। आपल्याला कल्पना आहे, खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे। आवश्यकतेनुसारच उपयोग, हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलं ते सर्वांनी पाळावं, असं आमचं आव्हान आहे।
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे। परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं। सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे। काय विकत घ्यावं, काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला। देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे। गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8 अब्ज डॉलरची घट झाली। गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता। पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता। तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतं।
0: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था

व्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढच्या 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानिमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालय त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकेल. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. याचबरोबर न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय्य नावाचा एक चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात काकीरा लहारू रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. यात मंडी इथला चालक आणि गुजरातमधल्या 5 पर्यटकांचा समावेश आहे. अपघातात इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीच्या संदर्भात अमेरिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर इराणनं दिलेला प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लेबॅनॉनसह सर्वच ठिकाणचं युद्ध संपवण्याची मागणी इराणनं केली आहे. तसंच जलवाहतुकीला संरक्षित असावी असंही इराणनं म्हटलं आहे. इराणनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर पुन्हा बॉम्ब हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशात 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं आज कोलकाता इथं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकानं डिजिटल पद्धतीचा वापर करून त्यांचा माग काढला आणि उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या तिघांमध्ये एका शार्प शूटरचा समावेश असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणात किमान 8 जण गुंतलेले असावेत. तसंच मारेकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचं नियोजन केलं असावं असंही तपासात उघड झाल्याचं ते म्हणाले. फरार आरोपी अभय राणा याच्या प्रत्यर्पणामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतानं पोर्तुगालचे आभार मानले आहेत. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अभय राणावर हरियाणामध्ये खंडणी खून आणि विविध आर्थिक गुन्हे नोंदवले होते. राणा याचं या शनिवारी पोर्तुगालमधून प्रत्यर्पण झालं होतं.
काही भारतीय नागरिकांची फुजैरा बंदरमार्गे सुटका करण्यासंबंधी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात बोलणी सुरू आहेत अशा अर्थाचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेवर काम सुरू नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांनी चुकीच्या बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथं एचपीसीए मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जण

0: सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
4: तुमची 33.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. ऐकपनो 1:41 जाली असा. जाणून घेऊया कार्यावळींची रूपरेषा. ऐकपनो 2:30 तुमकां ऐकूंक मेळटली आमची प्रायोजित कार्यावळ NCERT उमंग. आमच्या सांच्या सभेंत 5:30 कोंकणीतल्या युवणीत ऐकात मानसी वाळवे हांचे आप उलोप घोटेर ह्या विशयाचेर. 6:15 शब्दुडी, 6:35 कातारा, 7:00 ते 3:00 या कार्यावळीत प्रवासातील गमती जमती अंजली आमोणकर हांचे उलोप तुमकां ऐकूंक मेळटले. 7:30 चावडेर या कार्यावळीत ऐकात मध उत्पादन आनी मधमाशी संवर्धन ह्या विषयाचेर सुप्रजीत रायकर हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत. 8:15 आसतली गीत गजलींची कार्यावळ. 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलायट, 9:30 पब्लीक स्पीक ह्यो कार्यावळी आमी दिल्ली केंद्रा वयल्यान सहक्षेपीत करतली. आनी 10:00 तुमकां आयकूंक मेळटली आयकुप्यांच्या मागणी गीतांची कार्यावळ मनजोक्ती गीता. आनी 11:10 आयच्या दिसा पुरती तिसरी आनी निमणी सभा सोंपतली. ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसा वितरापच्यो महादेव चॅनलाच्यो कार्यावळी. तुमी ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. सदाफुली ह्या कार्यावळीन तुमकां येवकार दिता आसतना ऐकूंक दिता सोनिया शिरसाट हांचो आवाज, गीतरचना पूर्णानंद चारी हांचे आनी संगीत ER विनय हांचे.

0: गौतमी हिदे आणि लक्ष्मण नाईक यांच्या वजन नितेश मैगले पूर्णानंद चारी यांची गीतरचना ई आर विनय यांचे संगीत आशिल्ले.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सब तमाम
2: सचिन मम्मी. सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: ऐकपनो सदाफुली या कार्यवेन निमण्या स्वतीर ऐकून देता राजेश मडगावकर यांचा आवाज. गीतरचना नारायण खुर्जुएकर यांची आणि संगीत रॉक यांचे.

0: आगबानो सुंदरशा ह्या गीता संगताक आयची सदाफुली कार्यावळींतल्यान सोंपता.
1: आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: दोनशे 3301 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचे महादेव चॅनल. ऐकपनो आता बरोबर 2 वरांचेर ऐकूया दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित केल्यो इंग्लिशीतल्यो खबरो आणि 2 वरां 15 मिनटांचेर हिंदीतल्यान खबरो. उपरांत 2 वरां 30 मिनटांचेर परतून मेळूया आम्ही.

0: हेमा सरदेसाय हांच्या आवाजातल्यान आमी आयकली कांय धुलपदां. इश्टानो, कार्यावळ तुमी आयकतात तरणाट्यां खातीर आशिल्ली युववाणी आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुमी आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एर हे एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्यो तरेकवार कार्यावळी तुमी आयकू शकतात. कार्यावळीन मुखार वचूया, ते आदी घेऊया ल्हानसो ब्रेक.
1: क्यू आर कोड स्कॅन करो, 5,000 का कॅशबॅक पाव, वाह दिन बन गया.
2: यूपीआई पिन एंट्रिंग सिर्फ पैसे भेजने के लिए है.
3: आरबीआई कहता है
2: जानकारी.

साशा त्रिपाठी आणि शाहिद माल्या हांच्या आवाजातले हे गीत इष्टानो निकतेच आम्ही ऐकले. तुम्ही ऐकता तरणाट्यांक खातीर आशिल्ली ही कार्यावळ युववाणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान. इष्टानो आयज जावन आसा राष्ट्रीय तंत्रगिन्यान दीस. राष्ट्र घटमूट करपाक तंत्रगिन्यानाचो महत्वाचो वांटो आसा आणि ताका लागून तंत्रगिन्यानाकूय खूप महत्व आसा. आयच्या दिसा म्हळ्यारूच इक्रामेक देशात टॅक्नॉलॉजी दीस मनयतात. इक्रामे 1998 वर्सा राजस्थानातल्या पोखरण परिक्षण श्रंखलेत आमच्या देशान दुसरे खेप अणुचाचणी यशस्वीपणान केल्ली. ह्या ऑपरेशनाचे फुडारपण डॉ अब्दुल कलाम हांणी केल्ले आनी ह्या मिशनाक ऑपरेशन शक्ती हे नाव दिल्ले. राष्ट्रीय तंत्रगिन्यान दीस हो आमकां हे कामगिरीचो उगडास करून दिता. वैज्ञानिक अभियंते आनी तंत्रगिन्यानाच्या योगदानाचो गौरव करपाचो हो दीस जावन आसा. आयच्या युवा पिढयेन फकत तंत्रगिन्यानाचो वापर करपी म्हळ्यारूच फकत युजर न जाता तंत्रगिन्यान विकसीत करपाचेर लक्ष केंद्रीत करचे. देशी तंत्रगिन्यान विकसीत करून देशाचे प्रगतीत योगदान दिवचे. तंत्रगिन्यान म्हळ्यार करियर करपाचे असल्यार एआय डेटा आणि सायबर सुरक्षा ह्या क्षेत्रांनी तशेंच अशी आणि जायती क्षेत्रां असतात तातूंत आपली कुशळताय विकसीत करची. जबाबदार नवनिर्माण समावेशक उदरगती

खातीर ही आसा ह्या 2000 वर्साची राष्ट्रीय तंत्रगिन्यान दिसाची थीम वा संकल्पना. हे संकल्पनेचो मुख्य फोकस आसा एआय सेमीकंडक्टर उत्पादना, तशेंच तंत्रगिन्यान आनी डिजिटल पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चर. ही थीम युवा पिळगेक विज्ञान आनी तंत्रगिन्यान मळार करियर निवडपाक मदत करता.

स्वदेश ह्या फिल्मातले गीत निकतेच आमी आयकले उदित नारायण आणि मास्टर विघ्नेश हांचो आवाज. ह्या गीता खातीर आमी आयकलो जावेद अख्तर हांचे हे गीत आणि ए आर रहमान हांचे संगीत. आणि इश्टानो ह्या गीता सांगाताक इतल्यान आयची ही युववाणी कार्यावळीतल्यान आमी तुमचो निरोप घेतात.

आता 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफएम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो कार्यावळी जाणून घेऊया. रेनबो सांज ही कार्यावळ ह्या खिणाक थंय चालू आसा. 7:10 बॉलिवूड संगीत सफर आयकूपाक रावात, तर रातच्या 8:00 आस्वाद घेऊया कातारांचो. 8:30 सदाबहार, 9:15 आसतले पश्चिमी संगीत यस्टडे वान्स मोर हे कार्यावळीतल्यान, तर 10:00

जाऊन 5 मिनिटांचेर आरजेस चॉईस आणि 11 वरां जाऊन 10 मिनिटांचेर जॅझ टाईम हे कार्यावळीतल्यान पश्चिमी संगीत आयकूपाक मेळटले. तर ह्यो झाल्यो 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफएम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो 31 वर्षो कार्यावळी.

यशवंत केळकार हांच्या गीताखातीर निकतच आम्ही ऐकलं उषा आमोणकार आणि सांगा त्यांचं आवाज. ऐकू पेनो आयची हे शब्दुली कार्यावळीन ह्या उपरांचे हे गीत घेऊन येतात उल्हास भुयाव हांचो आवाज.

0: आनी आयकुपेनो इतल्यान आयची ही शब्दुली कार्यावळ हांगाच सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल बरोबर सवऱ्या जावन 30 मिनटांचेर आयकुपाक रावात कोंकणी खबरो. नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोमनाथ अमृत पर्व उत्सवा वेळार गुजरातेतल्या सोमनाथ देवळांत प्रार्थना आनी महापूजा केली. जिर्णोद्धार जाल्ल्या देवळाची 75 वर्सां पुराय जाल्यात. खंयचोय देश आपल्या मुळा कडेन जोडिल्लो उरलो जाल्यारूच तो बरो तेप घटमूट उरूंक शकता अशें म्हणून ह्या वेळार उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले.
1: पुनर्निर्मित सोमनाथ मंदिर में 75 वर्ष पहले प्राण प्रतिष्ठा हुई तब भारत ने एक नई चेतना यात्रा शुरू की थी. आज 75 वर्ष बाद वही यात्रा और अधिक व्यापक रूप में हमारे सामने है. हमें इसे नई ऊंचाई पर लेकर जाना है. हमारे संकल्पों को पूरा करने में दादा सोमनाथ का आशीर्वाद हमेशा हमारे साथ रहे, यही प्रार्थना है.
0: अस्तंताशेतले संकटाच्या काळात देश घटमूट उरपा खातीर देशातल्या लोकांनी वाटो घेवचो अशें आवाहन प्रधानमंत्री मोदी हांणी केलां. आयात केल्ल्या इंधनाचो वापर उणो करचो अशें तांणी सांगले. 1 वर्स परदेश प्रवास टाळपा सयत डेस्टिनेशन वेडींग वा भांगराची अतिरिक्त खरेदी मर्यादीत करप हाचेर तांणी भर दिलो. प्रधानमंत्र्यांनी वर्क फ्रॉम होम ही कामाची पद्दत परतून सुरू करपाचोय उलो मारला. नागरिकांनी खावपाच्या तेलाचो वापर जाल्यार शेतकऱ्यांनी परदेशातल्यान आयात केल्ल्या फर्टिलायझरांचो वापर उणो करचो अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. वोकल फॉर लोकल चळवळीक तेको दितना तांणी भारताक 2047 मेरेन विकसीत भारत हे ध्येय साध्य करपा खातीर आत्मनिर्भरताय आनी सेंद्रीय शेतीची गरज आसा हाचेर भर दिलो. अस्तंत बंगाल राज्य सरकारान बांगलादेश सीमेचेर कुंडो बदलपा खातीर सीमा सुरक्षा दळाक जमीन हस्तांतरीत करपाचो निर्णय घेतला. वेचणुके उपरांत अस्तंत बंगालान नवे सरकार तयार जाला आनी पयले मंत्रीमंडळ बसकेन हो निर्णय घेतला. ह्या निर्णया बद्दल उलयतना अस्तंत बंगालचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगले.
2: आज पहिले कॅबिनेट मे हम लोग VSF को लँड

0: ट्रांसफर करने का डिसीजन ले लिया है। लैंड ट्रांसफर आज से शुरू होगा। पहले कैबिनेट ये आने वाला 45 डेज के अंदर पूरा के पूरा जमीन एमएचए को ट्रांसफर करेगा, बीएसएफ फेंसिंग पूरा कर देगा और इलीगल इन्फिल्ट्रेटर्स का जो हमारी प्रॉब्लम चल रहा है ये भी कुछ दिन के अंदर रिजोल्व हो जाएगा।
1: देशभरान पेट्रोल आणि डिझेलचो फावो तो साठो उपलब्ध आसा आणि घरगुती गरजे खातीर एलपीजीची पुरवण अखंडित आसा अशें सरकारान सांगला। अस्तंत आशियातल्या हालीच्या घडामोडीविशी आज नवी दिल्लीन जाल्ले आंतरमंत्रालयीन बसकेन उलोप करताना पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयाची संयुक्त सचिव सुजाता शर्मा हाणी सांगले की फाटल्या 3 दिसांनी 1,26,00,000 बुकिंगातल्या 1,14,00,000 एलपीजी सिलिंडर घरांनी पावल्यात। पुडुचेरीचे मुखेलमंत्री म्हण एनडीएचे फुडारी एन रंगस्वामी सोपूत घेतले। बिरेस्तारा लोकनिवासान जावपी कार्यावळीन लेफ्टनंट गव्हर्नर के कैलासनाथन तांका सोपूत दितले। हो सोपूतविधी सोहळ्याक केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वेचणूक प्रभारी डॉ मनसुख मांडविया, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, पुडुचेरीचे भाजप प्रभारी निर्मल कुमार सुराना आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्हीपी रामालिंगम या सोहळ्यान वाटो घेतले। आयसीसीन जाहीर केल्ल्या प्रमाण दादल्यांच्या वन डे पंगडाच्या क्रमवारीन भारतान आपली पहिली सुवात तिगोवन दवरल्या, जाल्यार दादल्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीनूय आपली पहिली सुवात तिगोवन व्हाईट बॉल क्रमवारीन भारताचो पंगड उत्कृष्ट कामगिरी करता। आता ही एक कळवणी। आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात। अर्ज करपाक निमाणी तारीख 17 मे 2024 अशी आसा। या पदा खातीर कोंकणी भाषेचे गिन्यान आसचे जाल्यार इच्छूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी पणजी अल्तिनो पणजी गोवा हांका सादर करचो। हवामान। भारतीय हवामान खात्यान आयतार मेरेन कांय वाठारांनी एकसुरे गडगड वीज आनी वादळी वारे येवपाचो अदमास काडला। तशेंच आयज आनी फाल्यां जम्मू काश्मीर आनी लडाखान गारो पडपाची शक्यताय आसा। आसाम, मेघालय, केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी हांगा आयज पावस, जाल्यार जम्मू काश्मीर, लडाख, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब हांगा गडगड आनी वीज पडपाची शक्यताय आसा। इतले मजगतीं गुजरात आनी राजस्थानांतल्या कांय वाठारांनी उष्णतायेची ल्हारां येवपाची शक्यताय आसा आनी कोंकण आनी गोंयांतल्या कांय सुवातींनी उष्ण आनी दमट हवामानाची शक्यताय आसा। खेळ। आयपीएल टी20 खेळान आयज पंजाब किंग्स ह्या पंगडाचो खेळ दिल्ली कॅपिटल्स ह्या पंगडा आड जातलो। हो खेळ धरमशाला क्रिकेट असोसिएशन स्टेडियमान हिमाचल प्रदेशान जातलो। खेळ आयज सांज वेळार 7:30 वरांचेर सुरू जातलो। इतल्यान हे खबरापत्र सोपले। आमचे मुखावयले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर। नमस्कार।
2: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर। आता ऐकूया कातारां।

0: शेरोन हांच्या आवाजातल्या ह्या गीता सांगाताक इतल्यान आयची ही कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हे म्हादय चॅनल श्रोते हो सादर करीत आहोत कार्यक्रम तीनही सांजा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या ह्या तीनही सांजा कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात ऐकवीत आहोत प्रवासातील गमती जमती हे भाषण अंजली आमणकर यांचं.
1: खरं सांगायचं झालं तर मनुष्य प्राणी जन्माला आल्याबरोबरच त्याचा प्रवास सुरू झालेला असतो. तो थेट मृत्यूपर्यंत तसाच चालू राहतो. विविध वयाच्या टप्प्यांवर विविध व्यक्तींबरोबरचा हा प्रवास किंचित दुःखद, अनेक वेळेला सुखद, तर बहुतांशी गमतीशीर असतो. फक्त तो चालू असताना कळत नाही की त्यातली गंमत काय होती ते. पण एकदा मुक्कामाला पोहोचलं की त्या प्रवासाचा तपशील आठवून आठवून खूप गंमत येते, मजा वाटते, हसू सुद्धा लोटतं. मी या श्रोत्यांना अशाच टांगा म्हणजे घोडागाडीतून, मोटरसायकलीवरून, रेल्वे व बसमधून केलेल्या प्रवासाच्या गमती जमती सांगणार आहे. माझ्या आयुष्यातला पहिला व स्वतंत्रपणे केलेला प्रवास म्हणजे टांग्यातला. शाळा खूप दूर असल्यामुळे आणि बसनी जर गेलं तर दोनदा ती बदलावी लागणार असल्यामुळे माझ्या आईवडिलांनी आम्हा बहिणींना शाळेत ने आण करण्यासाठी टांगा लावला. आमच्या बरोबरच आमच्या एरियातली आमच्याच शाळेत शिकणारी खूप मुलं होती. सर्वजण बसस्टॉपवर जमायची आणि टांग्यातून मग पुढे. टांगेवाला म्हातारा होता आणि त्याचा घोडाही जरा मरतुकडाच होता. शाळेत जाताना एक फार मोठा चढ लागायचा. परतीच्या प्रवासात अर्थातच त्या चढाचा उतार झालेला असायचा. पण दिव्य जातानाचे असायचे. चढ लागला की घोड्याला इतकं वजन घेऊन तो चढवायचा नाही. मग टांगेमाला आमिष दाखवायचा की जो कोणी हा चढ चालत पार करेल त्याला मी 2 मिनिटं लगाम हातात घेऊन टांगा हाकायला देईन. झालं. या मागे मुलांनी आपापल्या घरी टांगेवाल्याची कंप्लेंट करून काम हातचं जाऊ नये ह्याची पण काळजी घेतलेली असायची त्यानं. 10-15 मुलांपैकी 7वी-8वीतली मुलं मजेत चढ पार करायची. आम्हा 2री-3रीतल्या मुलांना मात्र टांग्यातून खाली उतरायची परवानगी नसायची. वजन खूपसं कमी झाल्यानं घोडासुद्धा तो चढ सहज पार करू लागला. आता वेळ आली होती लगाम हाती देण्याची. टांग्यावाला बिचारा दुग्ध्यात पडला. काय करावं काय न करावं, टांगा हातात दिला, लगाम हातात दिला, पोरं परत खाली उतरणार नाहीत आणि द्यावा तर भलतंच काही झालं तर.

तरी तो घोड्याच्या काळजीने का होईना, पण एकेकाच्या हातात जरा जरा लगाम देऊ लागला आणि काही सेकंदातच तो परत घ्यायला लागला। तेव्हा मनगटावरच्या घड्याळांचं इतकं काही फॅट नव्हतं, त्यामुळे कोणाकडेच घड्याळ नसायचं। झाली 2 मिनिटं असं म्हटलं की मुलांना मानावं लागायचं। आमच्या त्या ग्रुपमध्ये एक जाडजूड पहलवान मुलगा होता, सुनील नावाचा। त्याच्या हातात लगाम आल्यावर जेव्हा टांगेवाला म्हणाला की हो गए 2 मिनिट, तेव्हा त्यानं त्या म्हाताऱ्याला टांग्यात ढकलून दिलं आणि जोर जोरात लगाम ओढत राहिला आणि उलट आपल्या मित्रांना घोडे पर चाबूक चलाव चाबूक चलाव म्हणायला लागला। मुलांनी पण जीव खाऊन घोड्याला चाबूक मारले। घोडं बिथरलं आणि वेडं वाकडं धावू लागलं। सगळी मुलं एकमेकांवर आपटायला लागली। किंचाळ्या, रडारड, परत परत पडणं, एकच कोलाहल झाला। एकदा सुनीलने ढकललेलं पाहिल्यावर इतर मोठ्या मुलांनीही म्हाताऱ्याला दाबून धरलं। त्याचा आवाजही कोणापर्यंत पोहोचेना। शेवटी देवाच्या कृपेनं सुनीलचे बाबाच स्कूटरवरून क्रॉस झाले। त्यांनी सुनीलला घोडं हाकताना, मित्रांनी म्हाताऱ्याला ढकलताना एका नजरेत पाहिलं। स्कूटर वळवून ते टांग्यापाशी आले आणि त्यांच्या मागे बसलेला मित्र उडी मारून टांग्यात आला। त्यानं सुनीलच्या हातातून लगाम हिसकावून घेतला आणि ओढून टांगा थांबवला। सुनील शाळेत पण असलेच प्रताप करत असल्यामुळे त्याच्या बाबांना वेगळी काही सफाई द्यावी लागली नाही। सर्वांसमोर त्याची अशी पिटाई झाली, अशी पिटाई झाली की येव रे येव। सगळ्या रडणाऱ्या मुलांना गप करून एक एक चॉकलेट देऊन टांगेवाल्याला त्यांनी त्या काळचे 25 रुपये दिले। हीच मुलं टांग्याजवळून ज्या पण स्कूटरी मोटरसायकली पास होतील त्यांना हातवारे करून करून, अरे तुम्हारी बॅग गिर गई, अरे तुम्हारी ओढणी गिर गई, असं करून करून घाबरायचे। ती मंडळी काय पडलं हे शोधेपर्यंत टांगा खूप पुढे आलेला असायचा, नाहीतर त्यांच्या तोंडाकडे हात करून लाल छडी मैदान खडी, नाहीतर ये दो दिवाने दिल के चले है देखो मिल के, चले है चले है चले है ससुराल, अशी त्यावेळची लोकप्रिय गाणी म्हणायचे। या चढावाच्या प्रवासाची आणखीन एक आठवण मनात घर करू नये। चढावाच्या दोन्ही बाजूंना खोलगट अशा दऱ्या होत्या। एरवी त्या कोरड्या असायच्या, पण पावसाळा झाला की त्यांचे तलाव बनायचे। त्यात निळी कमळं फुलायची आणि त्यातच आजूबाजूच्या वस्त्यातले लोक म्हशींना डुंबू द्यायला, आंघोळी घालायला आणायचे। शाळा सकाळची झाल्यावर टांगा सुटला आणि शाळेत पायी येणं जाणं सुरू झालं। उठायला जरा जरी उशीर झाला तरी वडिलांना शाळेत पोचवाना म्हणावं लागायचं। ते मोटरसायकलवर शाळेत सोडून यायचे। असेच एकदा सकाळी मोटरसायकलवर शाळेत जात असताना त्या चढावाच्या खाली आमचे हिंदीचे भल्ला सर सायकलवर दिसले। त्यांचा माझ्यापेक्षा लहान मुलगाही त्यांच्या बरोबर होता। चढाव लागताच ते दोघंही सायकलवरून उतरले आणि पायी चालू लागले। माझ्या बाबांनी मोटरसायकल थांबवली आणि सरांच्या मुलालाही तीवर घेतलं। चढाव अर्धा पार होतोय तोच बाजूच्या तलावातून बाहेर आलेल्या म्हशींपैकी एक उधळली आणि ती जी धावत धावत आमच्यावर आली ती डायरेक्ट आम्हाला जोरदार धडक देऊन पुढे पडत गेली। तिच्याकरता तो उतार होता, त्यामुळे तिला ब्रेक मारायला जमलं नसावं। मी, वडील, सरांचा मुलगा एका बाजूला फेकले गेलो, मोटरसायकल दुसऱ्या बाजूला। मागून सायकलवरून येणाऱ्या सरांनी ही धडक पाहिली होती। तेही त्या म्हशीला चुकवूनच आमच्यापर्यंत पोहोचले होते। मोटरसायकलला काही होण्यापेक्षा सरांच्या मुलाला काही झालं नाही ना, या काळजीत वडील सगळा वेळ होते। पण कोणाला काही झालं नाही आणि आमच्या स्वाऱ्या परत मोटरसायकलवर बसून सुखरूप शाळेत पोहोचल्या। तेव्हापासून उधळलेल्या मशीनची मला अशी काही दहशत बसली आहे की बस। या गमती जमती घडवून आणण्यात संपलेलं पिण्याचं पाणी याचा फार मोठा हात आहे बरं का। त्याबद्दलही 2 गमती आहेत। एक माझ्याच कुटुंबाची आहे, पण तेव्हा मी झालेली नव्हते। माझी सर्वात मोठी बहीण 8-10 महिन्याची होती। वडील आईला अमृतसरचं सुवर्ण मंदिर बघायला घेऊन गेले। 60-65 वर्षांपूर्वीची ती गोष्ट। आईला मेन गेट पाशी सामानाकडे उभं करून वडील संपलेलं प्यायचं पाणी आणायला गेले। आईच्या कडेवर असलेली लहानगी दिदी रडू लागली। आता पाणी आणल्याशिवाय दूध तर करता येणार नव्हतं।

0: होतं. आईनं तिला थांबवायचा खूप प्रयत्न केला. ती खूपच जोरजोरात रडू लागली. जवळ सामानाच्या ट्रंका असल्यामुळे आई तिला फार इकडे तिकडे फिरवू शकत नव्हती. जवळून जाणारा शीख तिला बघून थांबला आणि आईला म्हणाला, इसके बाबूजी किधर है? आईनं मोडक्या तोडक्या हिंदीत, पाणी लाने को गए हैं असं म्हटलं. शिखानी हात पुढे केले. लाव मैं चुप कराता हूं बहनजी. आईचं जे धाबं दणाणलं, तिने दिदीला छातीशी घट्ट धरलं आणि नाही नाही नाही अशी मान हलवली. तिच्या त्या घट्ट धरण्याने दिदी चवताळ्यासारखी आणखीनच मोठ्याने रडू लागली. आईला काय करावं ते सुचेना. शिखानं हात लांब केले आणि दिदीला ओढून घेतलं आणि तिला खेळवत खेळवत बाजूला घेऊन गेला. आई आपली ओ रुको रुको असं करत त्याच्या मागे धावली. देव मेरी लडकी असं म्हणायला लागली. परत ट्रंकांच्या काळजीने मागे आली, परत पोरीच्या काळजीने पुढे धावली. तेव्हा दिदीला घेऊन तो शीख अदृश्य झाला होता. दिदीही रडायची बंद झाली असावी, कारण तिचा आवाजही येत नव्हता. आई रडत रडत मोठ्याने वडिलांना, अहो तुम्ही कुठे आहात, अहो अहो करून हाका मारत सुटली. तेवढ्यात वडील पाण्याच्या भरलेल्या बाटल्या घेऊन धावत आले. आईने त्यांना रडत रडत सर्व सांगितलं. घाबरून वडील वळले. दुरून तो शीख येताना दिदीला घेऊन दिसला. त्याच्या एका हातात दिदी आणि दुसऱ्या हातात रंगीत फुग्यांचा गुच्छ होता. व दिदी चक्क हसत होती. आई रडायची एकदम गप्प झाली. शिखानं दिदीला आईकडे दिलं आणि म्हटलं, आप तो बेकार में डर गई बहन जी, ये वाह गुरु का द्वार है, यहाँ कोई किसी से दगा नहीं करता, असं म्हणत तो निघून गेला. ह्याच पाण्याने एकदा आम्हाला तंगवलं होतं. रेल्वेनं प्रवास करणारे आम्ही कोणत्याही स्टेशनवर कधीच उतरत नव्हतो. स्टेशनवरचे नळ डबा थांबेल तिथून नेमके दूर असायचे. गाडी प्रत्येक स्टेशनवर किती थांबेल ह्याचा अंदाजच यायचा नाही. उतरू की नको ह्याच मनस्थितीत अर्धा वेळ जायचा. एकदा असेच वडील पाणी आणायला उतरले आणि इकडे गाडी सुरू झाली. ते धावत येऊन मागच्या डब्यात चढले होते. त्यावेळी सबंध गाडी म्हणजे जोडलेली एकच एक बोगी असं असायचं नाही. मोबाईलचा तर प्रश्नच नव्हता. शेवटी बराच आरडाओरडा केल्यावर एका प्रवाशाने साखळी ओढली आणि वेग घेतलेली गाडी गचकन थांबली. आम्ही सामानासकट खाली उड्या मारल्या. टीसी आला, कोणी चेन ओढली वगैरे झालं, गाडी हल्ली तर मागच्या डब्यात वडील. त्यांनी आम्हाला उतरलेलं पाहिलं आणि खाली उडी मारली. तोपर्यंत आम्ही दुसऱ्या डब्यात वडिलांना पाहिलेल्या आईने परत बॅगा फेकून दिल्या आणि आम्हाला चढवलं. काय धमाल विचारता, पण तो प्रसंग घडत असताना मात्र तो गमतीचा आहे हे माहीत नव्हतं. तेव्हा चक्क जीवावर बेतलेलं असतं. परत वडिलांना प्लॅटफॉर्मवर पाहून परत चेन ओढली गेली. परत टीसी धावत आला. आता त्याच्याबरोबर वडीलही आले आणि सगळा जुर्माना भरून टाकला. तेव्हा एकाच डब्यात आम्ही सगळे आलो आणि पुढचा प्रवास सुरू झाला. तेव्हापासून जवळजवळ पुरून उरेल इतकं पाणी ठेवायचं हा धडा सर्वच जण शिकले. आयुष्यभर हे प्रसंग आठवून आठवून खिदळत खिदळत स्वतःचं आणि इतरांचं मनोरंजन भरपूर केलं, तरी त्या क्षणांपुरतं ते गळालेलं अवसान, तोंडचं पळालेलं पाणी, जीवाचा झालेला आकांत काहीही विसरलं जात नाही. प्रवास हा आयुष्याचा अविभाज्य घटक असतोय. एकदाही प्रवास न केलेला मनुष्यच विरळा. प्रवासात जसे फटफजिती होऊन गमतीदार प्रसंग निर्माण होतात, तसेच जीवाला चटका लावणारे प्रसंग व ओळखीही तयार होतात. सिग्नल नसल्यामुळे भर पावसात जंगलात थांबलेल्या गाडीवर बिबट्याचा हल्ला होणे, ट्रॅकचा सिग्नल चुकल्यामुळे खोल दरीच्या पुलावर एकाच रुळावर दोन गाड्या समोरासमोर येऊन थांबणे, असे अनेक प्रसंग प्रवासात आजवर आले आहेत. मात्र ते आता सुद्धा फारशा गमतीचे किस्से म्हणून सांगवत नाहीत. भीतीचा एक थरका उठतोच. असे हे गमतीदार प्रवासातले प्रसंग.
1: प्रवासातील गमती जमती ह्या विषयावर अंजली आमणकर यांचं भाषण श्रोतेहो नुकतंच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात कार्यक्रम तीनही सांजा, आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून.

श्रोते हो, नुकतंच आपण ऐकलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. आणि ह्या गीतासाठी मयूर पै यांचं संगीत होतं. ह्या भावगीताबरोबरच आजचा आपला हा तीनही सांजा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

0: पान जिनो स्पोर्ट्स क्लबाचेर जैत जोडीत सर्तीचे वस्तादपण जोडला. निमण्या खेळांत चौगुले पंगडान पयली बॅटींग करीत 20 ओव्हरींनी 191 धावण्यो काडल्यो जाल्यार तांकां जाप दितना जिनो पंगडानूय 20 ओव्हरींनी 191 धावण्यो काडून खेळ बादाबाद केलो. सर्तीचो वस्ताद थारावपा खातीर घाल्ल्या सुपर ओव्हरींत मात चौगुले क्लबान जिनो पंगडाचेर जैत मेळयत सर्तीचे वस्तादपण जोडले. हवामान. आयज वेधशाळेन नोंद केला ते प्रमाण पणजे चडात चड 36 सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 29 सेल्सियस तापमान नोंद जाला. मुरगांवात चडात चड तापमान 35.6 सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 28.6 सेल्सियस तापमान नोंद जाला. राज्यात आयज फाल्यां उटंगार पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. ते फाटभुयेर नुस्तेमाऱ्यांनी नुस्ते मारपा खातीर खोल दर्यांत वचचे न्हय अशी चिटकावणी हवामान खात्यान दिल्या. आणि ही असा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाक निमणी तारीख 17 मे 2026 आसा. ह्या पदाखातीर कोंकणी भाषेचे गिन्यान गरजेचे आसा. इत्सूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी पणजी आल्तीन ह्या नाम्याचेर सादर करचो अशें जाळवणदारांनी मागला. आणि आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. कोटीतीर्थ कॉरिडॉराचें काम बेगीनूच दिवाळे जुव्यार सुरू जातलें अशी घोशणा मुखेलमंत्र्यांनी केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पेट्रोल आणि भांगराविशी दिल्लो संदेश स्पष्ट असा. देखून नागरिकांनी ही गजाल लक्षात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाक पाळो दिवचो पडटलो अशी प्रतिक्रिया मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केल्या. राज्यातल्या कांय पंचायत प्रभागा खातीर काल जाल्ल्या पोटवेंचणुकेच्या मतदानाची आयज मतमेजणी जावन निकाल घोशीत जाल्यात. आणि अंदू वर्षाच्या हज यात्रे खातीर गोयातल्या 90 जणांचो पहिलो पंगड फाल्यां मुंबईत वचपाक भायर सरतलो. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळी 7:25 तो मेरेन नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता आयकुया कार्यावळ चावडेर.

0: प्रश्न कसो येतालो की कांय वर्सांनी हे जे झाड वाडपा खातीर एक सादारण 4-5 वर्सां लागताली आनी उत्पन्न एक सारके आसनासले बी आसल्या कारणान काजू हो क्रॉस पॉलिनेटेड म्हटल्यार विरुद्ध परागीकरण अशें करून जाल्लेले आसता. त्या कारणान ज्या झाडाचे रोप जे आसा तशेंच जातले अशें ना, पूण काजूची कलमां जी आसात ही नवीन पद्दतीक सोदून काडलेली आसा. सॉफ्टवूड ग्राफ्टींग म्हटल्यार मृद काश्ट कलम अशे पद्दतीन काजूची कलम केले जाता आनी ज्या काजूचे रोपा पासून जे मेन जे झाड घेतलेले आसा त्याचे जे खानी जी आसा त्याच सारखे दुसरे उत्पन्न दिवपी झाड जाता. जे एक सारखे उत्पन्न दिवपी आसता एकाच कलराचे आसता एकाच सायजीचे जाता बेगीन उत्पन्न दिवपी जाता आनी त्या कारणान वजनाकय सारखे आसता. मुरटो जो आसता काजूचो मुरटो तुमी जाणासतले गोंयांत फेणी खातीर यूज केलो जाता, तेजो रोस काडून फेणी काडटा म्हणून मुरट्याचे म्हत्व आसता. तर तो एकेच सायजीचो आसता आनी त्या कारणान उत्पन्नय भरपूर मेळता एक सारखे मेळता. अशा पद्दतीन ही काजूच्या कलमाची लागवड केली जाता. काजूची कलमाची लागवड जी आसा ती एक विशिष्ट पद्धतीन अशी केली जाता जी व्यवस्थित स्पेसिंग दवरून म्हटल्यार अंतर दवरून अशी केली जाता आणि उत्पन्न त्याचे भरपूर मेळ्या कारणान काजूची कलमाची लागवड करप ही खूप फायदेशीर असा.
1: तुमचे असे म्हणणे असा की जी पारंपरिक लागवड असा रोपान केली त्याच्यापेक्षा कलमान केली लागवडीचे उत्पन्न चढ असता?
0: असे निश्चितच, कारण काजूची कलमांच्या रोपाची जर एव्हरेज जर काढली साधारण तर 2 किलो किंवा चढान चढ 3 किलो एका झाडापासून मिळतात. पण काजूच्या कलमाची लागवड जर पळली जाल्यार काजूच्या एका कलमापासून 15 किलो 17 किलो 18 किलो त्याचं उत्पन्न मिळतं बरे जर मेहनत घेतलेली असत जाल्यार.
1: 3 पट वाढ
0: निश्चितपणे 3 ते 4 पट अशी वाढ काजूच्या कलमापासून जाता. आणि आमच्या गोयात असे भरपूर शेतकरी जे असतात ते 3 ते 4 पटीन चढ सुद्धा असे उत्पन्न घेऊपी असतात. साधारण एक माझ्या माहितीतले एक शेतकरी असतात ते 400 कलमापासून सुमार 56 क्विंटल इतले त्या उत्पन्न एका वर्षात काढतात ते.
1: उत्तम. तर कलमांचे म्हणजे जाती जी असतात म्हणजे काजून किती सुधारित जाती बीन असा काय?
0: हय, काजूच्या जाती गोंयात साधारण वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र जे असतात त्यांच्यानी प्रसारित केलेले असे एक साधारण वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 2, वेंगुर्ला 3, वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 5, वेंगुर्ला 6, वेंगुर्ला 7 आणि वेंगुर्ला 8 अशा 8 जाती त्यांच्यानी प्रसारित केले. तसेच आमचे गोंयचे जे आयसीआर जे असतात त्यांच्यानी बाळली 2 ही जात प्रसारित केलेली असा आणि हे सुधारित जाती असा. पण गोंयात आमच्या प्रामुख्यान वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 आणि वेंगुर्ला 8 आणि बाळली 2 हे 4 महत्वाचे जाती असे वापरले जातात. त्यातल्या त्यात वेंगुर्ला 4 जी जात असा ही बरी जात असा. तांबडो मोठो असता त्याचं साईज जी असता बियाची ती बरी असता व्हडली असता. साधारण 150 ते 160 बिये एका किलो कसे झोकले जातात आणि मुरटो जो असा तो बरो व्हडलो असता. तशीच वेंगुर्ला 7 जी असा ती पिवळ्या रंगाच्या मुरट्याची असता आणि साधारण 100 ते 110 इथले बिये जे असतात ते एका किलोक झोकले जातात. उत्पन्न साधारण 15 पासून 17 किलो त्या एका झाडापासून असे उत्पन्न मिळतात.
1: तर तुम्ही आमकां सांगले आता या सुधारित जातींच्या विषयी, तर आता हे जाती किंवा हे जे कलमां असा ही कशी लावप?
0: मुख्य म्हटल्यार काजूची कलमांची लागवड ही शास्त्रयुक्त पद्धतीन करपाक जाय. एक म्हटल्यार खड्डो जो आसा तो व्यवस्थित खड्डो मारपाक जाय. कमीच कमी 2 फूट रुंद 2 फूट लांब 2 फूट खोल असो खड्डो साधारण पावसा मे म्हयन्याच्या सुरवातीक खड्डो मारून जर तो व्यवस्थित तापयलो जाल्यार बरें. दुसरी गोष्ट म्हटल्यार तेतून 2 किलो रॉक फॉस्फेट प्रत्येक खड्ड्यात मिक्स करून खड्डो हो पावसा पयली भरून घेवपाक जाय. तेतून शक्य जर जाता जाल्यार बरें कुजलेले शेणखत घातल्यार एकदम उत्तम. दुसरे म्हटल्यार काजूची कलमां जी आसा ती साधारण पयलो पावस पडलो की साधारण 7 ते 8 महिन्याची कलमां बरी जोड त्याचो पक्व जाल्लो आसतलो बरो घट जाल्लो आसतलो अशी कलमां घेवन त्याची पिशवी जी आसा माती असलेली पिशवी जी आसा ती फाडून ती बरोबर एक पावस जाल्या उपरांत एक त्या कलमाच्या हुंडीतलोच तो खड्डो पुरून घेवन कलमां लावंक जाय. ती लायल्या उपरांत त्याका एक काठयेचो आधार दिवपाक जाय जेणे करून पावसान वाऱ्या पावसान मोडची ना किंवा जनावरांच्या धक्क्याने मोडची ना. आणि शक्य जर जाता जाल्यार पूर्णपणे त्याका फेन्सिंग करप हे गरजेचे असा.
1: तुम्ही सांगले की कलमां अशी लावपाची, पण कलमां ही मेळटली खंय काय शेतकऱ्यांक?
0: ही कलमां तुमकां रजिस्टर नर्सरी जी असतात गोंयात थंय मेळू शकतात. कृषी कार्यालयात तुमकां जर ऑर्डर जर दिवं येत विभागीय कृषी कार्यालय असतात थंय मेळू शकतात. गोंय सरकार ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे नर्सरीज असतात त्यांच्या कडे तुमकां मेळू शकतात. ही कलमां थंय तुमच्याकडे उपलब्ध असतात
1: म्हणजे सर्रास सगळ्याकडे उपलब्ध
0: सगळ्या तालुक्यांनी उपलब्ध असतात ही मेळू शकतात.
1: एक महत्वाचं प्रश्न प्रसाद बाब, आता पया साधारण रोप जेव्हा लायता शेतकार त्यांना उदकाची काय गरज पडना किंवा तो पावसान लायता, पण जेव्हा आम्ही कलम लायता त्याका किती उदकाची बीन गरज पडता काय?
0: एक लोकांचा एक चुकीचो समज असा की काजूच्या कलमांक उदकाची गरज असता म्हणून. पण माझ्या माहिती प्रमाणे किंवा अनुभवा प्रमाणे काजूच्या कलमांक उदकाची तशी गरज पडना. व्यवस्थित लायताना खड्डो व्यवस्थित मारप खड्डो व्यवस्थित तापवप तेतूत रॉ

0: फॉस्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट हे जे सारे आसा ते घालप, शेणखत घालप हे म्हत्वाचे आसा. एक करूं येता की सॉयल एंड वॉटर कंजर्वेशन म्हटल्यार उदकाचे आणि मातयेचे संवर्धन करच्या खातीर जर एक वयल्या सायडीन कलमाच्या वयल्या सायडीन एक सादारण 2 फूट किंवा 3 फूट अंतराचेर एक जर आडवो चर मारूं येत पावसाच्या सादारण पावस सोंपल्या उपरांत किंवा सोंपच्या पयली सादारण ऑगस्ट सप्टेंबर ह्या म्हयन्यांत जाल्यार तेतूत उदक जिरोन ते कलमांक मेळोन तेच्या खातीर थंडाय उरतली आनी तेच्यामुळे कलम मरचे ना किंवा कलम वाडटले. दुसरे करूं येता की सावळ जी आसा जर ती कलमांक जर घालूं येत जाल्यार तेणी थंडाय उरता आनी कलम मरना 100% कलमां जगो शकतात आनी कलमांक उदकाची गरज अशी लागना. एकच आसता की प्रश्न आसता की कलम मरतना उदका खातीर मरना तर जनावरां लागून मरता. एक सरडे खातात तेका किंवा साळ आसता साळंदर म्हणटा ते खातात तेका किंवा जनावरांच्या धक्क्यान मरू शकता मोडो शकता म्हणून तेच्या पासून जर प्रोटेक्शन घेतले जाल्यार कलम सहजी मरना.
1: तुमचे म्हणणे आसा की इतके कितें चड ताका म्हणजे उदकाची म्हणजे अशी गरज ना पण समजा उत्पन्न खूप वाढवत जाय जाल्यार उदक दिल्यार उत्पन्न वाढवू शकता.
0: उदक दिल्यार एकदमच बरी गोष्ट असा. एक त्याच्या पेक्षा जरी शक्य असा पण चडशे फावटी किती जाता लागवड जी असता ती दोंगरार केली जाता आणि चडशे फावटी दोंगरार उदक व्हरपाची शक्यता असा ना म्हणून एक करूं येता की जर शक्य जर जाता जाल्यार एक साधारण प्लास्टीक मल्चिंग म्हटल्यार एक बारीक अशी पॉलिथीन प्लास्टीक जर घेऊन सभोवती जर त्याच्या सायडीन जर ऑगस्ट महिन्यात जर पसरली सगळी कलमाच्या सायडीन आच्छादन केले आणि वयर जो आम्ही चर मारतलो तर चराची माती जर त्याच्यावर घातली जाल्यार आपोआपच उदक जे असा ते ट्रान्सपिरेशन किंवा बाष्पीभवन जे जातले असले ते न जाता तेच उदक कलमांक मिळत आणि कलम 100% जगता अशी खात्री असा.
1: तर ही झाली उदकाची बाब. आता खत तुम्ही म्हटलं की झाडात लायत असताना घालपाक जाय पण त्याच्या उपरांत सुद्धा किती खत ची गरज पडटा काय?
0: हय, खत एक महत्वाचा विषय असा. काजूची कलमा जेव्हा आम्ही लागवड करतात त्यांना त्याच्या कडल्यान आम्ही भरपूर उत्पन्नाची अपेक्षा करतात आणि उत्पन्न भरपूर जर जाय जाल्यार त्या खावडे तितलीच घालची गरज असा आणि त्या खातीर काजूच्या कलमांक साधारण 1 वर्ष झाल्या उपरांत दुसऱ्या वर्षा पहिल्या वर्षा काजूच्या कलमांक सहजी खताची गरज पडना. जे तुम्ही शेणखत घातलेले असा किंवा रॉक फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट घातलेले असा तितले दूध त्याची खताची मात्रा भरून येता पण दुसऱ्या वर्षा त्याका पाऊस पडलो की साधारण जुलै ऑगस्ट महिन्यात 500 ग्रॅम युरिया 400 ग्रॅम रॉक फॉस्फेट आणि 100 ग्रॅम म्युरेटा पोटॅश एक साधारण मुनापासून एक 2 वितीच्या अंतराचेर घालपाची गरज असता. त्याच्या दुसऱ्या वर्षा म्हणजे तिसऱ्या वर्षा लागवडीच्या 1 किलो युरिया 800 ग्रॅम रॉक फॉस्फेट 200 ग्रॅम म्युरेटा पोटॅश साधारण 1 मीटर अंतराचेर घालची गरज असता. तिसऱ्या वर्षा साधारण 1.5 किलो युरिया 1200 ग्रॅम रॉक फॉस्फेट आणि 300 ग्रॅम म्युरेटा पोटॅश हे खत जे असा ते साधारण 1.25 मीटर अंतराचेर घालची गरज असता आणि चौथ्या वर्षा उपरांत 2 किलो युरिया 400 ग्रॅम रॉक फॉस्फेट आणि 400 ग्रॅम म्युरेटा पोटॅश हे घालची गरज असा आणि हे 1.5 मीटर अंतराचेर चर मारून घालपाचे पुढे मागीर कायम खत दवरपाचे.
1: आता हे सगळे करतकीच समजा ताका किती कीड बी लागता काय किंवा ताका किती रोग राई जाता काय?
0: हय, निश्चितपणे जेव्हा तुम्ही युरिया वापरता त्या टायमार ताका पालवी भरपूर येतात आणि पालवी जेव्हा ताका भरपूर येतात त्यांना ताका टी मॉस्किटो हो एक कीड जी असा ती येऊपचे चान्सीस चढ असतात आणि टी मॉस्किटो ही जी कीड असा पहिली ही चायच्या झाडाच्या दिश्टी पडली म्हणून त्याला टी मॉस्किटो म्हणतात. तर ही टी मॉस्किटो जी एक जळार सारभशीनच असतात जशी मनशाक जळार चावता आणि त्यातले रक्त ओढून घेता शोषून घेता तशी ही जळार जी असा ही झाडात कोवळी पालवी जी असतात किंवा कोवळे शेण्या जे असतात किंवा कोवळी बी असतात त्या टायमार त्याला चावता थंय तेथूतल्यान रस ओढून घेता आणि आपल्या अंगातलो एक विषारी पदार्थ त्या झाडात सोडटा. साधारण जर पळयलं जाल्यार ही जळार जी असतात एका दिसाक 100 कडेन चावंक शकता त्याका आणि 100 कडेन जितले जितले जागेचेर चावता थंय ते काळे ठिपके सोडटा. आपोआप ते विषारी पदार्थ झाल्या कारणान काळे ठिपके पडटा आणि ते खाणी जी असा किंवा काजूचे बिबे असतील म्हणा किंवा काजूचे फुलां असतील म्हणा ती सगळी जळान वयतात. तर ही एक महत्वाची कीड असा हे याच्यापासून जवळ 50-70% ताका सुद्धा नुकसान जाऊ शकता इतले असा. हय, तशी दुसरी कीड जी असा ही कीड जी असा रोटो हो साधारण धाकट्या झाडाक लागना पण काय काय फावटी नर्सरीत दिश्टी पडटा पण व्हडलोसो तसो ना पण एक 3 वर्सां 2 वर्सां झालेली झाडां जी असतात किंवा त्याच्या पेक्षा वयर व्हडली जी झाडी असतात त्याका काजूचो रोटो म्हणून लागता. रोटो कितें करता तर रोटो एक साधारण अळी असता एक 2-2.5 इंचाची अशी लांब अशी अळी असता ती जी मादी असता एक फुलपाखरू कशी असता ते

0: जिन्साची अशी लांब अशी वळी असता, आणि ती जी मादी असता का एक फुलपाखरू कशें आसता ते, तर ते तांतयां घालता सर. एक 125 ते 150 इतली तांतयां, ती तांदळा सारकी तांतयां असतात. ती ते काजीच्या घावो जाल्लो खंय आसता किंवा खंय तरी स्क्रॅच जाल्लो आसता ते मुळाचेर घालता किंवा खोडाचेर घालता, आणि तेतूंतल्यान ती अळी तयार जाता. आणि अळी ल्हान आसताना ती अळू बारीक बोर करता, भितरल्यान एक बारीकसो चिकट कसो एक चीक येता, एक एक फावटी भुसो दिसता, आनी ती हळूहळू भितर वयता. पयली सुरवातीक साल खाता ती भितरल्या आंगान, तेन्ना दिसना ती. आनी कांय दिसांनी एक सादारण 250 दीस किंवा 260 दीस जाल्या उपरांत ती व्हडली जाता. तिचो सादारण जिवनक्रम जो आसा तो 250-300 दिसांचो आसता. आनी 250-300 दिसां भितर ती व्हडली जावन ती भितरल्यान सबंद खोड खाता, आनी झाड जे आसा ते मरोन वयता. ही कीड जी आसा ती व्हेरी डेंजरस आसता, खूप डेंजरस आसता. कारण ही कीड लागली जाल्यार जवळजवळ सुरवातीच्या काळात जर कळली जाल्यार तेची आपण बंदोबस्त करू शकता. पण जर ना, जर नजरेक दिसोंक ना जाल्यार हे झाड जे आसा ते पूर्ण मरोंक शकता, आनी शेतकऱ्याक खूप नुकसान जाता. टी मॉस्किटोन फक्त एका वर्साचेच क्रॉप जाता, पण ही खोड किडो जो आसा किंवा स्टेम रूट अँड स्टेम बोरर म्हणटा आमी तेका, मूळ आनी खोड किडो, हेणी पूर्ण झाड मरोंक शकता. आनी कितली वर्साची मेहनत घेतलेली आसा ती या किड्यार जावं शकता.
1: म्हाका कितें तरी उपाय येवजण कितें केली जाल्यार,
0: एक म्हटल्यार क्लीन कल्टिवेशन एक म्हत्वाचें आसता. आमकां सवय कशी आसता, झाडाच्या मुनांत बेनकट केली, झाडाच्या मुनांत उडयली, त्या कारणान किडीक चान्स मेळता की थंय वचून ती लिपोन रावं शकता आनी ती तांतयां घालूं शकता, त्या कारणान आपल्या नजरेक पडूं शकना ती. म्हणून मूळ जे आसा ते स्वच्छ दवरपाचें. ही कीड जी सादारण जी आसा ती तांतयां सादारण सुरवाती जेन्ना गरमी जाता तेन्ना घालता ती. म्हणजे साधारण एप्रिल मे किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर ही हीट जी असता, गरमी जी असता चड, त्या टायमार काजूचो वास त्याका चड येता आणि त्यांना ती तांतयां घालता. दुसरे म्हटल्यार आपल्या बागेन रेगुलर विजीट दिवंक जाय. आपण प्रत्येक मुळाकडे वचून पळोवन जर तांतयां दिसतात किंवा किडीचो भुसो येता जाल्यार तो पळोवपाक जाय आणि तिचेर वेळोवेळी उपाययोजना करूंक जाय. आता उपाययोजना म्हटल्यार क्लोरोपायरीफॉस जे औषध जे आसा 50 EC साधारण 35 ml 10 लिटर उदकांत घेवन तिची जर एक मुळां ताका सबंद 1 मीटर ताका जर फवारणी करूं येत आनी मुळां पासून 1.5 मीटर ताका सगळे भिजोवं येत, म्हणजे मुळांचो जो एरिया आसा तितलो, जाल्यार तेचो बंदोबस्त येता. हे वर्सांतल्यान 2 फावटी म्हणजे साधारण एप्रील म्हयन्यांत आनी ऑक्टोबर म्हयन्यांत जर केले जाल्यार हे किडीचो बंदोबस्त जाता. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे हांगा हे किडी खातीर लागू जाता. कारण एकदा कीड लागल्या उपरांत तिचो कंट्रोल करप खूप कठीण जाता, कारण ती भितर वयता आनी ती मागीर मुळांत सकयल जमनीत वयता, ती काडपाक खूप कठीण आसता. पण तेजेर बंदोबस्त करतलो जाल्यार क्लोरोपायरीफॉस जे ड्रेंचिंग करप आनी स्प्रेईंग करप हे उपयोगी पडटा.
1: आनी तुमी जे टी मॉस्किटो सांगले त्याच्या बद्दल कितें उपाय?
0: टी मॉस्किटो खातीर तुमी एक म्हटल्यार टी मॉस्किटो साधारण जेन्ना कोवळी पालवी येता तेन्ना येता, आनी कोवळी पालवी साधारण सप्टेंबर ऑक्टोबर म्हयन्यांत येता काजूच्या झाडाक. त्या खातीर तेन्ना जर 5% लॅम्बडा सायलोथ्रिन जे आसा ते साधारण 7.5 ml 10 लिटर उदकात घालून जर फवारणी केली जाल्यार जनरली दुसरी स्प्रे घेवची गरज पडना. पण समजा दिसले तुमकां तरी आसतना कीड कंट्रोलात येवंक ना अशी जाल्यार डायमिथोएट किंवा रोगार जे म्हणटा ते साधारण 30% जे डायमिथोएट आसा ते 15 ml 10 लिटर उदकात घालून फवारणी करूं येता. दुसरी फवारणी एका म्हयन्यांत लॅम्बडा सायलोथ्रिन केल्या उपरांत जर कंट्रोलात येवंक ना कीड जाल्यारच. आनी जर जेन्ना बिबे धरतात तेन्ना जर परतून जर कीड येयली अशी दिसली जाल्यार साधारण 20 ml 10 लिटरांत क्विनॉल्फॉस हे उदक घालून तेची फवारणी केल्यार कीड कंट्रोलात येता, प्रॉब्लम आसना.
1: ओके, आता हे सगळे काजूची लागवड सगळी केली तर सरकाराचे म्हणजे सरकारचे किती योजना बीन आसा काय, सपोर्ट किती आसा काय?
0: हय, सरकार एग्रीकल्चर गोंयचे एग्रीकल्चर डिपार्टमेंट हे त्याका भरपूर असो सहाय्य करता. साधारण एका मनशाक 4 हेक्टर एरियेचे लागवड करच्या खातीर 20,000 रुपया ताका अनुदान दिता. तेतूत कलमाचो आसपाव आसा, कलमां विकत घेवपाक तेंका अनुदान दिले जाता, खड्डे मारपाक अनुदान दिता, सारे घालपाक अनुदान दिता. आणि हे अनुदान जे असा सबसिडी जी असा ती विभागून दिली जाता. एका हेक्टराक साधारण 200 कलमां लागतात, 7 मीटर बाय 7 मीटर अंतराचे लागवड केली जाता. पहिल्या वर्षा 60% रक्कम म्हटल्यार सुमारास 12,000 रुपया इतले अनुदान दिले जाता. तेतूत कलमांची किंमत, खड्डे आणि इतर लागवडीचो खर्च असा तो भितर इन्क्लूड केलेलो असा. दुसऱ्या वर्षा 20% म्हटल्यार साधारण 4,000 रुपया हे साधारण औषधां खातीर आणि त्याच्या मेंटेनन्साक असो हे दिलेलो असा. तिसऱ्या वर्षा 20% म्हटल्यार साधारण 4,000 रुपया इतली ताका अनुदान असा. आणि त्याच्या चौथ्या वर्षापासून कलम लागूंक सुरुवात जाता, म्हणजे आपले स्वतःचे पोषण कलम स्वतः करपाक लागतात, तितले उत्पन्न कलमापासून मिळवूंक सुरुवात जाता.
1: उत्तम. तर प्रसाद बाब, तुम्ही आमकां इतके उत्कृष्ट माहिती दिली काजूच्या संबंधी लागवडीची, तर तुमकां धन्यवाद.
0: देव बरें करूं.
2: काजूची लागवड ह्या विषयाचेर निकतीच आमी आयकली प्रसाद परब हांची, सायुष गांधी हांणी घेतिल्ली

ही मुलाखत ऐकूपॅनो तुम्ही ऐकतात कार्यावळ चावडेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर कार्यावळीन आता ऐकूया कांय गीतां आनी सुरवेक हे आसा सुकुर्दे सांताक्रूज हांच्या आवाजातले गीत शेतकामती.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: करपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या करारचेर आसा हे लक्षांत घेवचे. ययात
1: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
2: आकाशवाणी
3: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो एक नजर मारुया फाल्यां वितरावपाच्या कांय मुखेल अशा कार्यावळींचेर. फाल्यां सकाळी 7:30 संवसारीक परिचारिका दिसा निमतान तुमकां आयकुपाक मेळटली सक्षम परिचारिका. हे विशयी मुलाखत नर्स गीता चंद्रकांत साळगांवकर हांची प्रिती सोयऱ्यू हांणी घेतिल्ली. फाल्यां सकाळी 9:30 कार्यावळ आसतली भक्तीधारा. 10:30 आयकुपाक मेळटले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. तर फाल्यां सांजवेळार 7:30 चावडेर हे कार्यावळीन आफ्रिकन स्वायन फिवर हे विशयी दोतोर संजय कुमार उद्धरवार हांचे आसतले उलोवप. ह्यो जाल्यो फाल्यां वितरावपाच्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. बरोबर 8:05 दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी राम जी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या टीसीएस महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

0: आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक 1313 अंकांची घसरण, रुपयाही 82 पैशांनी घसरला. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यासंदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरु असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा आंतर मंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. सरकार ग्राहकापर्यंत इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. गेल्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या

0: कोटी 26 लाख ग्राहकांना 1 कोटी 14 लाख एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करण्याच्या आणि सार्वजनिक वाहने आणि कार पुलींचा वापर करण्याच्या आवाहनाचे त्यांनी पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या,
1: माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुनें, रेलवे एज अ मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग बढ़ाएं.
0: रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी म्हटलं आहे की देशात वर्षाच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध आहे. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथं खानापारा इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजप शासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील. 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत एनडीएने 102 जागा मिळवल्या तर भाजपने 82 जागा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकल्या. सोमनाथ मंदिराच्या माध्यमातून देशाची अखंड भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक धैर्य दिसून येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सवात ते बोलत होते. हजारो वर्षांपासून या मंदिरांवर हल्ले होत आहेत, मात्र या हल्ल्यांमुळे देशाची संस्कृती नष्ट होईल असा विचार करणाऱ्यांचे मनसुबे फलद्रूप झाले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आज प्रधानमंत्र्यांनी सोमनाथ महादेव मंदिरात पूजा केली. ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स पथकाने सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती केल्या तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या टीसीएस मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती, तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. टीसीएस प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95.31 रुपये मोजावे लागत होते. पश्चिम बंगालमध्ये बिगर संवैधानिक महामंडळ, संस्था, सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यावरचे नियुक्त सदस्य, संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे. मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला. राज्यातल्या सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. भारतीय न्यायसंहिता राज्यात लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन सोपवण्याचा निर्णयही आज जाहीर झाला. याआधीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जमीन हस्तांतरण राखून ठेवलं होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूनं त्यांचं अभिनंदन केलं. त्यांना येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली.

0: आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या क्रमवारीत भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. आज आयसीसीनं ही क्रमवारी जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. इराण आणि अमेरिकेमधला तिढा अद्याप कायम असून पश्चिम आशियात नव्यानं अस्थिरता पसरली आहे. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चीन दौऱ्यात चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध कोणत्याही वाटाघाटी होण्यापूर्वी मागे घेतले जावेत अशी मागणी इराणनं केली आहे. तर इराणनं आपल्याकडचा युरेनियमचा साठा देशाबाहेर काढावा याबाबत इस्रायल आणि अमेरिका आग्रही आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 7 षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंत बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या टीसीएस महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयाही 82 पैशांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हॉम हादर चॅनल तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया खबरा विभागानं सादर केलेले प्रादेशिक समाचार दर्शन.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचं हॉम हादर चॅनल खबरा विभाग सादर करता प्रादेशिक समाचार दर्शन. आजच्या वृत्तीत प्रधानमंत्री रोजगार योजनेची माहिती. आनीक वास्कोत जाल्ल्या साबार बुनयादी फातर बसोवपाची कार्यावळी. प्रधानमंत्री रोजगार योजनेविशी हालीच एक कार्यावळ झाली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणजेर आशिल्ले. हे आसात तांच्याच भाषणातले कांय वेचिकांश.
3: पीएमईजीपी प्रधानमंत्री रोजगार योजना हाच्या अंतर्गत आयचो अवेरनेस करपा खातीर हांगासर आयोजन केल्लो अंडर उद्योग संगम. सगळ्यात पहिली हांव तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करता आणि मनापासून खूप खूप अभिनंदन करता. अभिनंदन आणि स्वागत इतक्याच खातीर निदान आम्ही विचार तरी केलो की आम्ही उद्योग करपाचो. उद्योग करतले खंयसरूय पावनी, पण आम्ही विचार करप हे पहिली महत्वाचे असा. आजकाल भुरग्यांनी विचार करपाचोच बंद केला, म्हणजे हांव कितें तरी बिझनेस करू शकता हाजो विचारूय कोणूच करिना. तो विचार मनात पहिली येऊक जाय, जाल्यारूच फुडें इन लाँग रन आम्ही बिझनेस करूंक शकतले. तुम्ही पळयशात म्हाज्या कडल्यान 4 उद्योजकांचो सत्कार झालो. तुम्ही कोणीच तांका विचारूंक ना आसतले तांचो बिझनेस कितें काय म्हणून. म्हाका सातत्यात क्युरियोसिटी असता म्हणून हांव विचारत असतां की तूं बिझनेस कितें करता, तूं बिझनेस कितें करता. हांवें कित्याक तर आमच्या गोंयकारांच्या युवकांच्या मदीं माने उद्योग करपाची म्हणजे बिझनेस करपाची भावना येवप गरजेची आसा. बट अगरबत्ती केल्या उपरांत सुद्धा तुम्ही मंथली एवरेज इन्कम कितलो 30,000 रुपया मेळटा. न चुकता महिन्याक 30,000 रुपया मंथली इन्कम. अजून तो म्हाका दिसता कितली जाणां कामांक आसा, दोग जाणां आसा, 2 लोकांक काम दिला, तांकां महिन्याक पगारूय दिता 10,000 रुपया आनी स्वताचो इन्कम मंथली कमीत कमी 30,000 रुपया करता. टेलरींग हो बिझनेस त्यांनी सुरू करून स्वताचो ब्रँड टीशर्टाचो क्रिएट केला. गोंयभर टीशर्टाचो सगळ्या जाणांक विकता आणि हाज्या भायर त्यांनी फॉरेन कंट्रीनी टीशर्ट्स हांगातल्यान एक्सपोर्ट केला. ही सेट्स एज एक्झाम्पल. त्यांनी नोकरी केन्ना करूंक ना, त्यांनी आपला स्वतःचो व्यवसाय ओके टेलरिंग युनिट म्हणजे तो फॅमिली बिझनेस असलो तितूंतल्यान त्यांनी आपला सेपरेट युनिट सुरू करून त्यांनी आपला बिझनेस सुरू केलो. तिसरो जो आहा तर तो ड्राय फ्रुट्स आणि केजू हे पॅकिंग करता, दुसऱ्या कडल्यान घेता, आपूण पॅकिंग करता आणि आपूण मार्केटिंग करता. बरोबर असा 1.5 लाख रुपया ताका इन्कम असा. नोकरी केल्ले जाल्यार पैसे कितले मेळटले आसले? मॅक्झिमम टू मॅक्झिमम कोणी ताका 50,000 रुपया दितलो, हेज्या वयर काय दिवचो नासलो. कसली बरी गव्हर्नमेंटात सुद्धा असली युडीसीक जाल्यार 50,000 वयर पगार ना. तो ड्रायफ्रूट सगळे भायल्यान सोर्स करता, हांगा हाडटा, पॅकिंग करता, ताका ब्रँडींग करता आनी विकता.

कित्याक सांगले आमी ल्हान बिजनेसाचो सुद्धा विचार करपाची गरज आसा. आमी तो जर बिजनेसाचो विचार केलो ना जाल्यार आमी केन्नाच बिजनेस करूंक शकचे ना. पूण आमचे जे सगळे ट्रेडिशनल बिजनेसीस आसले जे पयली मूळ गोंयकार करताले ते बिजनेस सुद्धा सगळे कोणी तरी खंयच्या तरी बाकीच्या स्टेटींतल्यान येवन ते बिजनेस हे तांच्यांनी आपूण तांच्यांनी टेक ओवर केले. म्हणून म्हाजी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, बिजनेस खंयचोय ल्हान आसा, बिजनेस खंयचो बारीक आसा, बिजनेस खंयचो तुच्छ आसा हाजो विचार करचो न्ही. तो बिजनेस सपोर्ट करपा खातीर तुमकां जो सपोर्ट जाय, सपोर्ट येतरी कशा दृश्टीन सपोर्ट, जेका आमी म्हणटा तुमकां कदाचीत फायनान्शियल सपोर्ट जाय, तुमकां कदाचीत टॅक्नोलॉजी वायज सपोर्ट जाय, तुमकां कदाचीत आमी म्हणटा की लिगल सपोर्ट जाय, तुमकां ट्रेड आनी मार्केटींग हे कळपाक जाय. म्हणून आयचो प्रोग्राम आसा. आयच्या प्रोग्रामाच्या हातूंतल्यान तुमी जर विचारतले की तुमकां कितें कितें जाय ते, जाल्यारच तुमकां कळटलो, नाल्यार जस्ट येवन रुटीन आमी बसले आनी आमी गेले म्हणून जावचे ना. आयच्यान तुमच्या तकलेन चक्राप घुंवपाक सुरू जावपाक जाय. हांव कितें करूं शकतले, आमकां कसल्या बिजनेसाची, आमच्या परिसरात कसल्या बिजनेसाची गरज आसा, हे जेन्ना आमी विचार करपाक सुरू करतले तेन्ना ते पॉसिबल जातले. दुसरी गजाल तुम्ही म्हणटले की पयशे आसतलोच मनीस बिजनेस करता असो ना. हांव रत्नदीपाक गेली 10 वर्सां वळखता, म्हणजे सिन्स ही हॅज कम्प्लिटेड हिज एड्युकेशन, ताजे कडेन बिजनेस सुरू करपाक पयशे नासले. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे मुद्रा लोन, ओके, वीच इज हार्डली कितले सुरवातीक 2 लाख रुपया लोन सुरवातीक मुद्रा लोन, एक मशीन घेवन सुरू केल्लो बिजनेस. आज त्याच्या कडेन जवळपास म्हणजे टेलरिंग प्रिंटींग हातूंतली सगळी मशिनरी आसा, वीच इज कॉस्ट मोर दॅन 5 करोड्स ऑफ रुपीज इतको तेजो युनिटात सेटअप आसा. आनी एवरीथींग ही डीड ऑन अ डिफरंट लोन, ऑन अ डिफरंट सबसिडायज लोन. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे स्वप्न आसा, एक तर आपूण नोकरी करची आनी नोकरी करची ना जाल्यार तिणें आपूण बिजनेस करचो, आनी आपल्या कडेन जी स्कील आसा ती स्कील वापरून बिजनेस करचो. बींग अ गोवा इज अ टुरिस्टीक स्टेट, देर इज अ वेरियस ऑपॉर्च्युनिटीज इज अवेलेबल, वेरियस ऑपॉर्च्युनिटी. ओके, आतां म्हाका आनी एकटो म्हजो कार्यकर्तोच मेळ्ळो, हांव म्हणलें ताका कितें करता, ना म्हणलो आपूण हे फावटी आंबे विकपाचो बिजनेस केला म्हणपालो. एक आपूण भाट घेतले 1.5 लाखांक म्हणलो आपूण आंबे सगळे घेतले, आतां वेवस्थीत पॅक केला ऑर्गेनीक आंबे म्हणून तेणी आंबे सगळे विकपाक केला. 1.5 लाख रुपया घेतले, 50,000 रुपीज एडिशनल कॉस्ट. आय अर्न फॉर 2 मंथ्स नॉट लेस दॅन 3 लॅक्स रुपीज. तेणी 1.5 लाख रुपयांक सगळे आंबे काढले, बरे बॉक्स पॅकिंग केले, ताका बरे तेणी आमचे फार्माचे नाव बीन घातले, आनी सगळे ऑर्गेनीक आंबे म्हणून इट इज अ गूड क्वॉलिटी. कोणाकूय जेन्ना जाय आसता तेणी 1.5 म्हयन्या भितर 3 लाख रुपया प्रोफीट केलो. दीस इज ऑल्सो द बिजनेस. फक्त तकलीच जायी आपल्याक कितें करपाक जाय ते. म्हणून म्हजे तुमकां सगळ्या जाणांक म्हजे म्हणणें आसा की आमी जेन्ना आमी अशा पद्दतीची बिजनेस करपाची भावना तकलेन दवरतले तेन्नाच हे पॉसिबल आसा. आनी आमी यंग भुरगे जे आयज आयटीआयनी शिकता, जे आमकां प्लंबींग कॉन्ट्रॅक्टराची गरज आसा, आमकां इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टराची गरज आसा, ते आज सोदले सुद्दां जरी आसत जाल्यार आमकां प्लंबींग कॉन्ट्रॅक्टर मेळना, आमकां इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर मेळना. ओके, आमकां हे जर खंयसर करतले आसत जाल्यार आमी काम सुरू करपाची गरज आसा. म्हणून हांव म्हणटलो आमचो मेन इंटेन्शन इज अ PMEGP फाटलो जो आसा पळय न्ही, स्मॉल स्मॉल बिजनेसीस आमी सुरू करचे, ज्या निमित्तात जे निदान नवीन यंग एंटरप्रिनर्स तयार जावपाक जाय, जेका हँड होल्डींग आमचे अंडर द रॅम्प स्कीम आमी हे सगळे प्रोवायड करता. द एंटरप्रिनर्स दे आर रेडी टू हँड होल्ड यू, कसो करपाचो कितें करपाचो म्हणजे आमी एंटरप्रिनरा कडेन लावन दिता, तेय तुमकां जे आसा पळय न्हू मदत करपाक तयार आसा. म्हणून म्हाका दिसता तुमी सगळ्या जाणांनी अशा पद्दतीत हे जर काम करपाक घेतले आसत जाल्यार खूब व्हडले उद्योजक जावपाक शकता. जॉबात सातत्यात लिमिटेशन्स आसता, तुजो पगार जो सुरू जाता 30,000 रुपया वयल्यान तो मॅक्झिमम टू मॅक्झिमम 1 लाख रुपया पर्यंत वयतलो, म्हणजे त्याच्या वयर वयचो ना, तिकत पर्यंत उरतलो. बट इन बिजनेस आ केन्ना तरी तुमकां लॉसूय जातलो, फायदोय जातलो, बट तो 5 लाख रुपया अर्न करूं शकता एट अ टायम. ओके, ते जॉबान जायना. म्हणून आमी सगळ्या जाणांनी ही भावना जर तकलेन दवरली आसत, इन ट्रेडींग इज ऑल्सो द वन ऑफ द गूड बिजनेस, इन टुरिजम लायन देर आर सो मेनी बिजनेसीस आर देर, तुमी त्याचो फायदो घेवचो. आनी आमी म्हाका दिसता PMEGP चो खऱ्या अर्थात फायदो घेवपाक शकता.

0: जाले हाँ परत एकदा तुम्ही सगळे जण मोठ्या प्रमाणात हांगासर आयले आणि हो कार्यक्रम स्पेशली साखळेत आणि रुरल एंटरप्रिनर तयार जावचे माय डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज हॅव टेकन द इनिशिएटिव्स आणि त्यांच्यानी प्रोग्राम आमच्या साखळेत लायलो म्हणून हांव सगळ्या तांचेय बी हांव खूप खूप अभिनंदन करता.
1: वास्को मतदारसंघात कितलेशेच उदरगतीच्या कामाचं बुनियादी फातर बसोवपाचो सुवाळो झालो. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत या सोहळ्याक मुखेल सोयरे म्हण हाजीर आशिल्ले. या कामा भितर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तशेंच म्युन्सिपॅलिटी कमर्शियल कॉम्प्लेक्स या आस्थापनाचो आसपाव आसा. हे आसात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत.
2: वास्को हे तशें सगळ्यात जुने शहर. या शहरात सगळ्यात पहिले रेल्वे स्टेशन, पहिलो पोर्ट, पहिलो एअरपोर्ट ह्यो सगळ्यो गजाली ह्या तालुक्यात असल्यो. तसो पळोवंक वचत जाल्यार इट इज अ गेटवे ऑफ गोवा. वास्कोत सगळ्यात पहिली फॉरेन कंट्रीतल्यान लोक येवपी म्हणजे मारमागोवा तालुक्यानूच देंवतालो आनी वास्को शहरात येता. आनी आमी पळयता की दीस इज अ गेटवे ऑफ गोवा. तशें पळोवंक वचत जाल्यार वास्को शहर काही वर्सां निग्लेक्टेड उरलें म्हणपाक कांय हरकत ना. कारण पयलें रेल्वे स्टेशन हे हांगासर आशिल्लें आनी हे शहर खूब बेगीन खूब बऱ्या पद्दतीचे डॅव्हलप जावपाक जाय आसले. देर आये दुरुस्ती आये जाल्यार सुद्दां आमचे आमदार बाबदाजी साळकर गेली कंटिन्युअसली 4 वर्सां आपल्या परीन वेगवेगळे प्रयत्न करीत आसा. तांच्यांनी सांगले त्या प्रमाणे ल्हानशा ह्या शहरात तशें पळोवंक वचत जाल्यार व्याप्ती व्हडली ना. म्हाका दिसता 5 किलोमिटराच्या रेंजीन सगळेच शहर आसतले आणि ह्या 5 किलोमिटराच्या रेंजीत तांणी म्हटल्या त्या प्रमाणे 22 प्रोजेक्ट सुरू आसा. 22 म्हणजे तुम्ही विचार करात की कितल्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामां तो करता आसतलो. ते मेजर तेजे स्वप्न आशिले की वो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जावपाक जाय. आपल्या पुराय ह्या परिसरातल्या लोकांक ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचो फायदो जावपाक शकता. फ्रॉम द यंग जनरेशन आमी जेका म्हणटा की झेन झी झेन आल्फा आणि त्याच बरोबर द एजेड ह्याय लोकांक त्याचा फायदो जावपाक जाय. म्हणून बॅडमिंटन पासून टेबल टेनिस इनडोर आणि आउटडोर अलॉंग विथ द म्हणजे जॉगर्स पार्क असे ह्या प्रोजेक्ट बाब रमेश तवडकर उलोवच्या पहिली ताजी सिडी तुम्ही पळयली आणि नक्कीच हो प्रोजेक्ट आम्ही जाता तितके बेगीन म्हाका दिसता 1.5 वर्साच्या भितर हो प्रोजेक्ट आम्ही पुराय करपाक शकतले आणि हाजोय बी लोकार्पण विथ इन 1.5 वर्स तुमकां पळोवपाक मेळटले. गिरीश म्हणटालो आमच्या भुरग्यां खातीर म्हणून. भुरग्यां खातीर न्ही तुमच्याच खातीर आसा. तुकाय खेळपाक मेळटले काय हरकत ना. जाणटेल्या तेंकाय बी खेळपाक मेळटले त्या तेजी चिंता करू नकाच. ओके आमचो प्रोजेक्ट जेचो आमी फाउंडेशन स्टोन घालता ताजे उक्तावणूय बी आमीच करता. आमकां लोकांच्या सारखी संवय ना फक्त फाउंडेशन स्टोन घालून वचपाचे. तुम्ही मुद्दामून पळयात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन म्हणजे देशात ज्या ज्या जाग्यार फाउंडेशन स्टोन घातल्या इतक्याय प्रोजेक्टांचे इनॉग्रेशन तांच्यांनीच केला. आणि म्हणून सांगता गोंयात 2012 पासून जे फाउंडेशन स्टोन आम्ही लायल्या त्या सगळ्या प्रोजेक्टाचे इनॉग्रेशन हे आम्हीच केला. आणि उरलेल्या फाटल्या 8 वर्सांच्या कार्यकाळात हांवें जे जे फाउंडेशन स्टोन घातल्या ते पुराय करपाचे काम हे बी आमच्याच सरकारात केला. एखाद्याक एम्ब्युलन्स जर पास जातले असत जाल्यार 5 मिनटाच्या जाग्याचेर जे गाडयेक 1/2 वर लागतले ओके ती 5 मिनटान गाडी वचूंक जाय कारण लोकांचो जीव महत्वाचो आसा. आमकां चुकून जर फायर ब्रिगेड लागली लागची पडची न्ही लागली जाल्यार ती 5 मिनटांच्या डिस्टन्सान आमच्या कडेन पावची म्हणजे जिवीत हानी जावची न्ही प्रॉपर्टी हानी जावची न्ही. हांगाच आसा म्हणटा आमी फायर स्टेशन पण हांगा पावनाशिल्ली. गेली कितलीशेच वर्सांची डिमांड ती लक्षांत घेऊन आम्ही रेल्वे अंडरब्रिज आज लोकार्पण करता असतानाय बी म्हाका खोस भोगता. हांव ताजे अभिनंदन करता. डबल इंजीन सरकारचो डबल इम्पॅक्ट प्रोजेक्ट हो आम्ही दाखोवन दिलो. म्हणून म्हटले आम्ही फक्त खोटी प्रॉमिसा करिना आम्ही दिल्ले प्रॉमीस हे आम्ही फुलफील करता हाजे उदाहरण असा. तिसरी गजाल आम्ही मार्केट कॉम्प्लेक्स बाजारातले बरेचसे प्रतिष्ठित नागरिक म्हज्या समोर बसलेले असा. म्हणून म्हटलं आम्ही इट इज वन ऑफ द बेस्ट मार्केट कॉम्प्लेक्स. खरं म्हणजे ताजोय व्हिडिओ दाखोवपाक जाय असलो लोकांक कळोंक जाय असलो मार्केट कॉम्प्लेक्स म्हणजे कितें तो. लोकांनी अशा पद्दतीचो मार्केट कॉम्प्लेक्स कदाचित वास्कोन पळोवंक ना. त्या ती म्हटलं आम्ही वास्को सिटी ही कितल्या लेवलाचेर वयर व्हरची हाजी संकल्पना आम्ही तुमच्या मुखार दवरल्या. म्हणून आम्ही बेश्टे स्वप्न दाखयना. तोय मार्केट कॉम्प्लेक्स जो आसा एक विदीन अ इयर तो प्रोजेक्ट कंप्लीट करपाचो हेजे आम्ही स्वप्न दाखयता आणि तो पुराय करतले जेणे करून मार्केटातल्या वेगवेगळ्या हांकां त्या मार्केटात इट इज अन हांगासर आम्ही आज म्हणजे लोकार

0: पण आम्ही फाउंडेशन स्टोन घातलो. म्हणून म्हटलंय रेल्वे अंडरब्रिज इज 2.5 कोटी रुपये आम्ही खर्च केला. इट इज अन इंटिग्रेटेड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. आम्ही जवळपास 54 कोटी रुपया खर्च करता आणि मार्केट कॉम्प्लेक्साक जवळपास आम्ही 8.5 कोटी रुपया ह्या मार्केट कॉम्प्लेक्साचा फाउंडेशन स्टोन आम्ही घातला. म्हणून इतक्या बऱ्या पद्धतीचो हो मार्केट कॉम्प्लेक्स असतालो. हाय दाजी बी थोडासा गडबडीन उलयलो, म्हाका खबर ना म्हणजे सासकी स्किमीचेर तो कित्याक उलोवंक ना हे कळोंक ना. खरें म्हणजे तेजो तूं गडबडीन उलयला ते लोकांकूच कळोंक ना कितें ते. ओके, जवळपास 140 कोटी रुपया आम्ही वास्को शहरा खातीर दिल्या. 140 कोटी रुपया म्हणजे तुम्ही विचार करात, 5 किलोमीटराच्या या वास्को शहरात 140 कोटी रुपया जेव्हा स्पेंड जातले त्यांना या वास्को शहर गोयच्या नकाशाचेर न्ही भारताच्या नकाशाचेर दिसतले हे तुमकां सांगपा खातीर हांव हांगा आयला. आणि हे बेश्टे न्ही, इट विल बी द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आम्ही विचार करता फुडल्या 50 वर्सांचो. आम्ही जेन्ना विचार करता तेन्ना असल्या सिवरेजीचो विचार करता, तेन्ना आम्ही हांगासल्या अंडरग्राउंड केबल्स आणि हेजो विचार करता. आम्ही हांगासलो नेटवर्काचो विचार करता. आम्ही अंडरग्राउंड गॅस पायपलायनचो विचार करता. आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी जातली पण इच एंड एव्हरीथींग म्हणजे वास्कोतल्या प्रत्येक नागरिकांचा 50 वर्सांचा फुडलो विचार करून ही अमाऊंट ही 140 कोटी रुपया केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहकार्यात तुमका सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही स्पेंड करपाचे असा.
1: हे आशिल्ले आयचे प्रादेशिक समाचार दर्शन. तुमच्या मुखार दौरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आणि हा सुभाष जाण. आता परत मिळूया फुडले.
2: आयकुप्यानो, निकतेच तुम्ही ऐकले खबरां विभागान सादर केल्ले प्रादेशिक समाचार दर्शन. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया गीत गजल.

गीत गझलांच्या हे कार्यावळीतल्या सुरवेक आम्ही ऐकले भूपेंदर सिंग आणि मिताली सिंग यांच्या आवाजातली गझल. आणि आयची ही कार्यावळ मुखार व्हरता असताना

0: पब्लीक स्पीक ही कार्यावळ निकतीच तुम्ही ऐकली. दिल्ली केंद्रावेल्यान ही कार्यावळ आम्ही सहक्षेपित केली. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर घेऊन येतात आयकुपांच्या मागणी गीतांची कार्यावळ मनजोक्ती गीता काय खिणातूच.
1: आकाशवाणी पणजी केंद्रा

0: च्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायिल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे. येयात
1: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी आकाशवाणी.
4: आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्या तरेकवार कार्यावळींचो आस्वाद तुमी घेऊ शकतात आमच्या न्यूज ऑन एअर ॲपाचेर. तसेच आमचे OTT प्लॅटफॉर्म वेव्हस हाजेरूय आमच्यो कार्यावळी तुमी ऐकू शकतात. चला तर आता ऐकूया ऐकुप्यांच्या मागणी गीतांची कार्यावळ मनजोगती गीतां.

इश्टानो नमस्कार आणि तुमका सगळ्यांक आमी दितात माय मोगाचो येवकार आयच्या ह्या मनजोक्ती गितांनी. मनजोक्ती गितांची ही कार्यावळ खास आमी घेवन येतात दर सोमारा तुमचे खातीर आनी हे कार्यावळीन आमी दितात तुमका संद तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत मागपा खातीर. गीत तुम्ही मागू शकता आमका व्हॉट्सॲप मेसेज करून आणि मेसेज करपा खातीर आमचो नंबर असा 8380071054. नंबर परतून एक फावट सांगता 8380071054. चला तर ह्या नंबराचेर मुजरत मेसेज करात आणि मागात तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत. आयची ही मनजोक्ती गीतांची कार्यावळ सुरू करता असताना सुरवेक असा हे गीत चेडू बरे दिसता.

0: देवाचे कुर्बेन देवान फुजात नशिबान आंकवा दौल मिसा
1: माना माना तू काय

मडगांवसावन आमचे मोगाळ आयकुपी सगळ्या आयकुप्यांक शांतीची रात आवंडेता. आणि फिलीप डायस तांचे नाव, ताणें हे गीत मागला गुपीत मोग. चला तर ऐकुया आल्फ्रेड रोज हांच्या आवाजातल्यान.

माडेल मडगांव सावन मोगाळ आयकुपी फिलीप डायस हांचे मागणे वयल्यान आमी आयकले गुपीत मोग हे गीत आल्फ्रेड रोज हांच्या आवाजांतल्यान. तुमी आयकतात मनजोक्ती गीतांची ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. हे कार्यावळींतल्यान जर तुमकांय आयकुपाक जाय तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत जाल्यार तुमी आमकां मेसेज करून व्हॉट्सएप मेसेज

नाजाल्यार एसएमएस धाडून तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत तुम्ही मागू शकतात. आमचो नंबर असा मेसेज धाडपा खातीर 8380071054 8380071054. आयच्या ह्या मनजोक्ती गितांनी ह्या उपरांत घेवन येता भावाक रावता हे गीत अगेमानी झुजे रॉड हांचो आवाज.

0: किदे तू आता जेवण रांधता
1: होय
0: आधी तर तू कुसण्यांपासून नसलो
1: त्यांना मुझी गरज नसली पण आता हावे रांधचे पडले पण तुझ्या इथले गोस्ताचे जेवण मजा लागे रांधूक जायना
0: तू जाणे आमचा बाबा मुझे लई दीस रात विचारत आम्ही सुगली सांगत किद्याक रावणान काय म्हणून
1: आणि कामची तू दीस रात तुमचं उगडास करून रोडता वो डायव्हर्स ट्यू मजो गुन्या आय एम सॉरी अबाउट इट
0: आय एम ऑल्सो सॉरी
1: एक एक पडोशे निसता आम्ही परत एकट्यान जाऊशी
0: पण आमच्यात परत एक सॉन्ग जाता
1: किद्याक जायना देवान बोलला ते मनशांनी म्हणून नाही डायव्हर्स मनशांनी केल्या
0: तसे तर
1: तू म्हाका किदें सांगूंक सोदताले
0: तू म्हाका किदें सांगूंक सोदताले
1: हांव तुका सांगूंक सोदतालो तुवें आमी परत एकट्यान जावं आमच्या भुरग्यांच्या सांगता आमचे फुडले काजारीची वीट सुखान सारूं येता तयार आसा
0: ओय ओय हांव तयार आसा

लॉर्ना आणि सेबी यांच्या आवाजातल्यान आम्ही ऐकले भाव भयण हे गीत. आणि इष्टानो ह्या गीता सांगाताक इतल्यान आयचे हे मनजोक्ती गीतांचे कार्यावळीतल्यान आम्ही तुमचो निरोप घेतात. हे कार्यावळीन परतून तुमची आमची भेट जातली येता त्या सोमारा.